102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 21 जून 2026. सुप्रभा श्रोते हो, यावेळी सकाळचे 5:57 झालेत. मंगलवाद्यानं आजच्या प्रसारणाला प्रारंभ करीत आहोत.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात संत गोसावीनंदन यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात पी सावळाराम यांची भक्तिरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

अजित कडकडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं संत रामदास स्वामी यांचं गीत आपण ऐकलं. यानंतर ऐकूया संत जनार्दन स्वामी यांची रचना पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात.

0: ऋषिकेश रानडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 6:30 झालीत. चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात ऐकूया सोनल गादेवार यांचे विचार.
1: नमस्कार, मी सौ सोनल मनोज गादेवार. माझ्या चिंतनाचा विषय आहे आदर्श विवाह पद्धत. भारतीय कुटुंब व्यवस्था ही जगात आदर्श मानली जाते. परस्पर प्रेम, जबाबदारी, संस्कार, एकत्रित जीवन आणि अतिथी देवोभव ही भावना या कुटुंब व्यवस्थेची खरी ताकद आहे. पण आधुनिक काळात काही ठिकाणी लग्न समारंभ हे संस्कारापेक्षा दिखावा, स्पर्धा आणि प्रतिष्ठेचे प्रदर्शन बनत चालले आहेत. खरे तर आनंद साजरा करण्याला मनाई नाही. कोणत्याही कारणाने आज सर्व आप्तेष्ट मित्रपरिवार समाज एकत्र यायला हवा. आजच्या धावपळीच्या काळात कोणालाही कोणासाठी वेळ नसतो. परंतु काही धार्मिक पूजाविधी, लग्न समारंभ अशा निमित्तानेच आपण एकत्र येतो. यापेक्षा मोठा आनंद तो कोणता असेल? परंतु एकत्र येण्यातही प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि स्नेह जतन व्हावा हा सर्वात मोठा उद्देश असावा. आईवडील आपल्या मुलामुलींचे शिक्षण अतिशय काटकसरीने आपला संसार सांभाळत पार पाडतात. शिक्षणानंतर लगेचच नोकरीसाठीही धडपड करतात आणि त्यानंतर मुलीला सुयोग्य वर मिळण्यासाठी आणि तिचे लग्न आपल्या परीने थाटामाटात करण्याचा प्रयत्न करतात. सर्वसामान्यांच्या इतवरचा प्रवास हा अतिशय काटकसरीचा असतो. आजची ही पिढी आयुष्यातील विवाहासारखे अत्यंत महत्त्वाचे निर्णयसुद्धा स्वतः घ्यायला लागले आहेत. काही अंशी घेतलेले निर्णय समजदारीचेही ठरत आहेत. मुलींच्या अपेक्षा प्रमाणाबाहेर वाढत आहेत. प्रामाणिक आणि होतकरू मुलगा न पाहता संपत्ती आणि सुसज्ज जीवनशैली तसेच शहरी आणि अतिशय उच्च दर्जाचे राहणीमान असणाऱ्या मुलांशीच आपलं लग्न व्हावं या अपेक्षांनी मुलींची मानसिकता बिघडत जात आहे. तसेच लग्नानंतर आईवडीलसुद्धा जवळ नकोत अशी विक्षिप्त मागणी करणाऱ्यासुद्धा काही मुली दिसत आहेत. अशा अनाठाई अपेक्षांनी बरेच संबंध जुळल्यानंतरही तुटत आहेत. कुटुंब व्यवस्थेला तडा जाते आणि काही मुलांचे लग्नांचे वयही निघून जात आहेत. मग काय, शेवटी निरुपाय. आंतरजातीय विवाह पद्धत सुरू झाली आहे. काही विवाह मोठ्या थाटामाटात भरपूर पैसा खर्च करून अवास्तव दिखाव्याला बळी पडून केले जात आहेत. परंतु त्यानंतरही लग्न टिकून राहणे आणि त्या दोघांचा संसार सुखासमाधानात सुरू राहणे हा सुद्धा एक कठीण होऊन बसलेला विषय आहे. पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी समजली जात होती. परंतु आजची परिस्थिती त्या उलट झालेली दिसते. लग्न समारंभात पैसा, पद, प्रतिष्ठा ही केवळ केलेल्या थाटामाटावरून सिद्ध होते किंवा जेवणात अवास्तव पदार्थांची रेलचेल असली तरच त्याचा मोठेपणा सिद्ध होतो का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा. आज उच्च वर्गातील असे लग्न प्रसंग पाहून सर्वसामान्य लोकांची कुचंबणा होत आहे. आर्थिक परिस्थिती सामान्य असणाऱ्यांनी असा अवास्तव खर्च ऐपत नसतानाही कसा करावा

0: अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सामान्य लोकांना पडलेला आहे. यासाठी प्रत्येकाने आत्मचिंतनाने बदल करण्याची गरज आहे. मोठे लग्न करणे म्हणजेच फार मोठी प्रतिष्ठा ही मानसिकता आधी बदलायला हवी. उलट परिस्थिती अनुरूप प्रत्येकाने वागायला पाहिजे. जेवणातसुद्धा भरमसाठ पक्वान्ने ठेवण्यापेक्षा मोजकेच पण दर्जेदार अन्नपदार्थ असायला हवेत. आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्ण ब्रह्म समजले जाते. तेव्हा अन्नाची कोणत्याही प्रकारे नासाडी न होऊ देता मर्यादित स्वरूपात लग्नसोहळा पार पाडणे गरजेचे आहे. यासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. लग्न समारंभाच्या आधीच पूर्वनियोजनातून उर्वरित अन्न गरजू लोकांना जसे अनाथाश्रम वृद्धाश्रमात अन्नछत्रांना किंवा काही फूड बँक आणि स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधायला हवा. कारण लग्न हा आनंदाचा आणि दोन कुटुंब जोडणारा अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. तो कोणावरही आर्थिक दडपण किंवा ओझे आणणारा ठरू नये. दाखवण्यापेक्षाही असणे कधीही योग्यच. दोन जीवांच्या नव्या सुरुवातीची ही सुरुवात कुटुंबाला समाजाला देशाला एक आदर्श अशीच ठरायला हवी.
1: चिंतन हा विचारमंथनाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 6:35 झालेत. श्रोते हो, ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

6:40 कृषीवाणी या सदरात कीड व्यवस्थापनामध्ये सापळा पिकांचे महत्त्व याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. वाचक स्वर सुमित मुंगले यांचा. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 6:45 योगासन नियम आणि काळजी याविषयी योगशिक्षक अविनाश कुमावत यांनी दिलेली माहिती सादर करते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती असेल आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची. 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरण बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती सादर करते विजय भुयार. निर्मिती असेल आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची. आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 6:55 दिनविशेष आज हा कार्यक्रम. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम सहक्षेपित करू आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:40 मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 आणि त्यानंतर 8:40 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल 9:00. 10:00 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करू. आपकी पसंत हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम 11:00 प्रसारित करू. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी योगशिक्षिका सुशीला बसवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. त्यानंतर पनीर भुर्जी रोल याविषयी पाककृती आपण ऐकू शकाल. आठवणीतलं गाव या सदरात हळदा गावाची माहिती आपण ऐकू शकाल. लेखन आणि निवेदन मैथिली भोकरे यांचं. निवेदन लीना पांडे यांचं. सादर करते नयन पवार. निर्मिती असेल आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम 1:00 पासून सहक्षेपित करू.

5:10 विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत विज्ञान भवन नवी दिल्ली येथे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत

0: उत्पन्न होणाऱ्या रोजगार मेळा 2026 या कार्यक्रमाचं थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. सायंकाळी 6 वाजतापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम सहक्षेपित करू आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:30 आपलं घर आपलं वावर या कार्यक्रमात हिवरी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथील प्रगतिशील शेतकरी सिद्धार्थ सुरुषे यांची मुलाखत प्रसारित करू. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करू. श्रोते हो, कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत. या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी 6:40 झालीत. कृषीवाणी हा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: आया खुशियों का पैगाम पीएम किसान, पीएम किसान.
3: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.
4: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषीवाणी या आपल्या सकाळच्या दैनंदिन सदरामध्ये कार्यक्रमात आपलं स्वागत आणि सुमेध मुंगलेचा सप्रेम नमस्कार. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज आपण कीड व्यवस्थापनामध्ये सापळा पिकाचे महत्त्व याविषयीची माहिती ऐकूया. ही माहिती आपणास प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास निसर्गाची हानी टाळून कमी खर्चात कीड व्यवस्थापन करता येते. एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या विविध घटकापैकी सापळा पीक लागवड उपयुक्त पद्धत आहे. रासायनिक कीटकनाशकाच्या अविवेकी वापरामुळे निसर्गावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची निदर्शनास येत आहे. याचाच परिणाम म्हणून निसर्गातील मित्र किडींची संख्या कमी होत आहे. मित्र किडींची संख्या कमी झाल्यामुळे साहजिकच शत्रू किडीच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सापळा पिकाचा कीड व्यवस्थापनामध्ये वापर केल्यास निसर्गाचा समतोल राखून कीड आर्थिक नुकसान पातळी खाली रोखता येते. कीड व्यवस्थापनामध्ये सापळा पिकाची गरज. सापळा पीक हा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमधील महत्त्वाचा घटक आहे. मुख्य पिकाचे हानिकारक किडीपासून संरक्षण करण्यासाठी हंगामानुसार किडींना जास्त बळी पडणारे दुसरे पीक मुख्य पिकासोबत लावल्यास कीड त्या पिकाकडे आकर्षित होते. यामुळे मुख्य पिकाचे संरक्षण होते. सापळा पीक लावल्यामुळे रासायनिक कीटकनाशक फवारणीवर होणारा खर्च कमी होतो आणि मित्र किडीची संख्या संतुलित राहण्यास मदत होते. यासोबतच सापळा पिकापासून अतिरिक्त उत्पन्नसुद्धा मिळते. पर्यायाने पर्यावरणाचे संवर्धन होते आणि मुख्य पिकाच्या उत्पादनात वाढ होते. भाजीपाला आणि फळ पिकामध्ये सापळा पिकाचा उपयोग अतिशय उपयुक्त आहे. प्रमुख पिकातील सापळा पिके. सोयाबीन. सोयाबीन या पिकाभोवती एरंडी या सापळा पिकाची एक ओळ बॉर्डरवर लावली. तंबाखूची पाने खाणारी अळीचा मादी पतंग एरंडीच्या पानावर समूहाने अंडी घालते. त्यामुळे अंडीपुंज आणि प्रादुर्भावग्रस्त एरंडीची पाने अळीच्या समूहासहित नष्ट केल्याने मुख्य पिकाचे संरक्षण होते. सोयाबीन पिकाभोवती ज्वारीची ओळ लावली किंवा पेरणीच्या वेळेस 100 ग्रॅम ज्वारीचे बियाणे सोयाबीन बियाण्यासोबत मिसळून पेरणी करावी. सूर्यफूल किंवा झेंडूची एक ओळ पिकाभोवती लावावीत. कापूस. कपाशी पिकाभोवती झेंडू या सापळ्या पिकाची एक बॉर्डर ओळ लावावी. झेंडूच्या पिवळ्या फुलामध्ये हिरव्या बोंडअळीचा मादी पतंग आकर्षिला जाऊन त्यावर अंडी घालते. कपाशीच्या भोवती एक ओळ एरंडीची लावावी. तंबाखूची पाने खाणारी अळीचा मादी पतंग एरंडीच्या पानावर समूहाने अंडी घालते आणि असे अंडीपुंज आणि प्रादुर्भावग्रस्त एरंडीची पाने अळ्यांच्या पुंजक्यासहित नष्ट करावीत. कपाशीच्या 10 ओळीनंतर एक ओळ चवळी किंवा मका पिकाची पेरणी करावी. मावा. ही कीड चवळीवर मोठ्या प्रमाणावर येते. त्यामुळे ढाल किडा, सिरफिड माशी, क्रायसोपा इत्यादी मित्र किडी

0: किडीची वाढ होते. मका, मूग, उडीद या पिकावर मित्र किडीचे संवर्धन होण्यास मदत होते. तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनाकरता ज्वारी किंवा बाजरीची आंतरपीक म्हणून किंवा तूर पेरणीच्या वेळेस 10 ग्रॅम ज्वारी, बाजरी 1% बियाणे 10 किलो तुरीच्या बियाण्यासोबत मिसळून पेरणी करावी. यामुळे पिकांना बसण्यासाठी पक्षी थांबे तयार होतात आणि हे पक्षी पिकावरील किडींना टिपून नष्ट करतात. तूर पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक बॉर्डर ओळ लावावीत. भाजीपाला पिके. कीड व्यवस्थापनाकरता भाजीपाला पिकामध्ये झेंडू, सोप, मोहरी, कोथिंबीर, गाजर, मका, ज्वारी इत्यादी अशा सापळा पिकाची लागवड करावी. यावर मित्र किडी मधमाशा आकर्षिल्या जातात. सापळा पिकामुळे रासायनिक कीटकनाशकाचा वापर कमी होतो आणि भाजीपाल्याचे दर्जेदार प्रतवारीसहित उत्पन्न मिळते. टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी पिकांच्या बॉर्डरवर 1 ओळ झेंडूची आणि 2 ओळी मक्याच्या सापळा पीक म्हणून लावाव्यात. झेंडूच्या मुळामधून अल्फा तर्थिनिल हे रसायन स्त्रवते, यामुळे सूत्रकृमी नियंत्रण करण्यास मदत होते. कोंबीवर्गीय पिकामध्ये बॉर्डरवर 1 ओळ मोहरी पिकाची लागवड करावी. तर आताच आपण कीड व्यवस्थापनामध्ये सापळा पिकाचे महत्त्व याविषयीची माहिती ऐकलीत. ही माहिती आपणास प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख, कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. यावेळी सकाळचे 6:45 होत आहे.
2: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
1: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
3: आपण योगासने आणि प्राणायाम करताना पाळावयाचे नियम आणि घ्यावयाची काळजी बघणार आहोत. योगासने आणि प्राणायाम हे एकमेकांना पूरक असून योगासनांचा अभ्यास झाल्यानंतर प्राणायामांचा अभ्यास करावा. योगासने प्राणायामाकरिता पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. सकाळी 4 ते 6 यावेळी करण्याचा आपण प्रयत्न करावा. योगासन प्राणायाम ही एक साधना असून ती नित्य करणे आवश्यक आहे. वेळ मिळाला म्हणून आज एकदाच करून घेऊ हे चुकीचे आहे. ब्रह्ममुहूर्त याकरिता यावेळी आपल्याला शुद्ध हवा, ओझोन वायू मिळत असतो, गोंगाट नसतो. आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार जे आपल्याला ताण वाढवतात असे नसतात. मन प्रसन्न असते. शौच मुखमार्जनानंतर आसने प्राणायाम करावीत. स्नानानंतर योगासने करता आली तर अधिक चांगले, कारण स्नानानंतर शरीर हलके प्रसन्न बनते, त्यामुळे आसनांचा अभ्यास सुलभतेने करता येतो. आसन प्राणायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये, अर्ध्या तासानंतर स्नान करू शकतात. संध्याकाळीही आपण आसन प्राणायाम करू शकतात, मात्र दुपारच्या जेवणानंतर 5 ते 6 तासांचा कालावधी गेलेला असावा आणि यावेळेस ही शौचास जाऊन आले पाहिजे, पोट रिकामे असले पाहिजे. योगासने करण्याची जागा सपाट, स्वच्छ आणि शांत असायला हवी. हवेशीर जागी सतरंजी अथवा मॅट टाकून त्यावर आसने करावीत. पंखा अतिशय जोराने अथवा AC चालू करून आसन प्राणायाम करू नये. योगासने करताना आपला पोशाख ऋतुमानानुसार थोडे सैल असा असावा. महिलांकरता पंजाबी ड्रेस अथवा स्लॅक्स असा अनुकूल असावा. अति व्यायाम केल्यानंतर अथवा जागरण झालेले असल्यास अथवा ताप असताना अथवा शरीर रोग जर्जर असताना आसने करू नये. स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आसने करावी. प्राणायाम करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी मासिक पाळी असताना शक्यतो आसने करू नये. योगासने प्राणायाम करताना बसण्याच्या स्थिती हे पाठीचा कणा आपला नेहमी ताठ असायचा हवा. योगासने प्राणायाम करण्याआधी ओंकारचा कमीत कमी 3 वेळा नाद करावा अथवा आपल्या धर्मानुसार प्रार्थना करावी. योगासने आसन सुरू करण्यापूर्वी काही शरीराच्या सूक्ष्म हालचाली कराव्यात. योगासन प्राणायाम करताना बोलू नये, आपले चित्त श्वासावरच केंद्रित करावे. एकाग्रतेने योगासने केली तर शारीरिक मानसिक लाभ मिळतो. आपल्याला मानवेल आपल्या शरीराला आवश्यक अशीच योगासने करावीत. समोरचा करतो आहे म्हणून आपल्यालाही त्याच्यासारखे करायला हवे असे करू नये. पोटाचे गंभीर विकार अथवा कमरेचे विकार असताना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच शरीराला आवश्यक अशी आसने करावीत. योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवला पाहिजे आणि त्यात स्थिरता सुखकारी

0: कारकता यायला हवी. शरीराला हिसके देऊन बळजबरीने आसने करू नये. योगासने झाल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे, त्यामुळे थकवा नाहीसा होतो. नंतर प्राणायाम करण्यास सुरुवात करावी. प्राणायाम हे दुधारी शस्त्र असून शास्त्रोक्त पद्धत आहे, म्हणून त्याचा अभ्यास काळजीपूर्वक सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करावा.
1: योगासन नियम आणि घ्यावीची काळजी ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास। परिसर।

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, परिसरातील स्वच्छतेवरही पावसाचा सकारात्मक परिणाम होतो. हवा स्वच्छ होते, धूळ कमी होते आणि झाडे हिरवाईने भरून उठतात. यामुळे श्वसनासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि आपला मूडही चांगला राहतो. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शेतकरीही पिकांच्या वाढीबद्दल आश्वासीन होतो. पण लक्षात घ्यायला हवे की पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होते. ड्रेनेज पुरेसं नसल्याने रस्ते बंद होऊ शकतात आणि कचरा वाहून रस्त्यावर साचल्यास प्रदूषण वाढू शकतं. म्हणूनच पावसाळ्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पाऊस पडल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सोपी काळजी घ्या. रस्ते, नाले आणि पाणी साठवलेल्या ठिकाणी कचरा टाकायचा नाही. प्लास्टिक बंदिस्त ठिकाणी साचू द्यायचं नाही. ड्रेनेज पॉइंट्स, ढिगदार कचरा आणि पाण्याच्या वाहिन्या इत्यादींचे नियमन नियमितपणे करायला हवे. पाण्याचा प्रवाह रोखणारी अडथळे काढायला हवीत. विहिरी, तळे, वाळवण्या आणि तलावांच्या कडेला फेकलेला कचरा साफ करायला हवा. सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करायला हवे. प्लास्टिकचा पुनर्वापर करायला हवा किंवा प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावायला हवी. स्थानिक स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे. सोबत इतरांनाही जागरूक केले पाहिजे. अशा पद्धतीने पावसानंतर होणारे प्रदूषण कमी करता येईल. एकत्रितपणे विचार करता पावसानंतरचा परिसर नवचैतन्याने परिपूर्ण असतो. सर्वत्र हिरवळ आणि ताजेपणा पसरलेला दिसतो. हवेतली निर्मळता, झाडांचा ताजेपणा, पाखरांची मधुर गाणी आणि प्रवाहमय नद्यांची सूर हे सर्व मिळून आपल्याला निसर्गाच्या नव्या जीवनाचे अनुभव देतात. या बदलांना आपण संवेदनशीलतेने बघितले तर प्रत्येक पावसानंतरचा दिवस आनंददायी आणि आशेने भरलेला अनुभव ठरतो. मुसळधार पाऊस अनेकदा जीवनात दुष्परिणाम घडवतो. रस्ते व नाले भरून वाहू लागतात. वाहतूक विस्कळीत होते. पाण्याचा जोरदार प्रवाह खालच्या भागात धडकतो आणि घरे, रुग्णालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालय आणि लहान मोठ्या उद्योगांपर्यंत पुराचे पाणी पोहोचते. परिणामी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. अनेक वेळा निष्पाप लोक आणि प्राणीही या विनाशकारी पावसाळ्याला बळी पडतात. काही भागात ढिगारे कोसळल्याने किंवा पुरात वाहून गेल्याने अनेक जीव मृत्यूमुखी पडतात. या पुरामुळे केवळ थेट नुकसान तर होतेच पण संक्रमणाचा धोकाही वाढतो. पाण्याच्या जोरावर सांडपाणी आणि पाईपलाईनचे नुकसान होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात मलजन्य घटक मिसळतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आमांश, अतिसार, कावीळ, डोळ्यांचा दाह आणि इतर जलजन्य आजार पसरतात. घन कचऱ्याचे प्रमाण वाढते. घरगुती खराब झालेले पदार्थ, जैववैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि बाजारातील कचरा सर्वत्र पसरतो. मृत प्राणी आणि मानवी अवशेषातून रोगजनक पदार्थ जलस्रोतात मिसळल्यास नव्या रोगजंतू निर्माण होतात. अशा परिस्थितीत परिसराची स्वच्छता राखणे आणि संक्रमणाचा प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आले. 102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 6:55 झालीत.
3: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती, समृद्धी, भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: प्रसारित करीत आहोत दिनविशेष आज हा कार्यक्रम.

श्रोते हो, आज आहे शीख धर्मातले 6वे गुरु हरगोविंद साहिब यांचा जन्मदिवस. गुरु की वडाली येथे 19 जून 1595 रोजी त्यांचा जन्म झाला. ते शिखांचे 5वे गुरु अर्जुन देव आणि माता गंगाजी यांचे पुत्र होते. शिखांचा पंजाब आणि आसपासच्या प्रांतातला त्यांच्या वडिलांचा वाढता प्रभाव पाहून त्या काळातील शासक यांनी गुरु अर्जुन देव यांना अटक केली. त्यांना धर्मपरिवर्तन करण्यास सांगितले. त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांचा छळ करून मृत्यूदंड देण्यात आला. गुरु अर्जुन देव यांनी कारावासात असतानाच आपला मुलगा म्हणजे हरगोविंद यांना वयाच्या 11व्या वर्षी पुढचा गुरु म्हणून नेमले. त्यासोबतच त्यांना स्वतः सुरक्षेसाठी शस्त्र हातात घेऊन नेहमी स्वतःजवळ शीख अंगरक्षक ठेवावे असे सांगितले. त्यानुसार गुरु हरगोविंद यांनी शीख समुदायात शस्त्राचे प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी शिखांमध्ये शस्त्रविद्या आणि सैनिकी परंपरा रुजवली. शासक विरोधात त्यांनी आध्यात्मिक आणि राजकीय अशा दोन्ही शक्तींचे प्रतीक म्हणून 2 तलवारी धारण केल्या. या मिरी आणि पिरी शक्तीचे प्रतीक होत्या. मिरी म्हणजे भौतिक जगातील शक्ती आणि पिरी म्हणजे आध्यात्मिक जगातील शक्ती. त्यांच्या अनुयायांनी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही प्रकारे सामर्थ्य मिळवावे असा त्यांचा संदेश होता. त्यांनी अमृतसरच्या हरमंदिर साहिब गुरुद्वारासमोर अकाल तख्ताची स्थापना केली. येथे बसून ते न्यायनिवाडा करत असत आणि लोकांचे प्रश्न सोडवत असत. त्या काळातील शासकांनी त्यांना अटक करून काही वर्षे तुरुंगात ठेवले होते. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. शिखांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी गुरूंना मारण्याऐवजी शीख समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न त्या काळातील शासकांनी केला आणि जमिनीचे आमिष देण्यात आले. पण गुरु हरगोविंद यांनी मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरवले. 28 फेब्रुवारी 1644 रोजी गुरु हरगोविंद साहिब यांचे निधन झाले. श्रोतेहो, आज त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

0: घनगर्द आभाळ धरित्रीला टेकलेलं, एक झाड हिरवगार डोहाकडे झुकलेलं, एक थरा अवखळ खळाळून वाहणारा, एक डोंगर जलाशयात प्रतिबिंब पाहणारा, आज जे आहे ते उद्या असेल का? येणाऱ्या पिढीला ते पुस्तकातच दिसेल का? चला वसुंधरेचा ठेवा जतन करूया.
1: प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू.
2: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 7:07 होत आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.
3: आकाशवाणी पुणे केंद्र, सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताट वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी। परसबागा, कुंड्यातली रोप, जनावरं वाहन धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका। विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा।

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार। गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी। आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित। आता सविस्तर बातम्या। भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते। एकेकाळी दोन देशांमधले संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे, परंतु आज व्यापाराबरोबरच विश्वासही तितकाच महत्वाचा ठरत असल्याचं मोदी म्हणाले। भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे। देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं। फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नीस इथं झालेल्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात G7 देशांच्या परिषदेमध्ये तसंच विवाटेक शिखर परिषदेमध्येही सहभागी झाले। फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसमवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या। दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत। राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल 99% मतदान झालं। यामध्ये नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे। पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। तर सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरमध्ये काल मतदान झालं। एकंदर 7,047 मतदारांपैकी 6,978 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल। राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत। उर्वरित 11 जागांवर महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे। त्यांनी काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमधल्या अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार आहेत। देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सक्लुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते। संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सक्लुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहा।

पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभाही होणार आहे. इचलकरंजी इथंही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आढावा बैठक घेतली. परीक्षा प्रक्रियेत नीतिमूल्य, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानकं राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. ही फेरपरीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा अशा सूचनाही प्रधान यांनी दिल्या आहेत. गडचिरोलीमधल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. राज्यातल्या खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती संदर्भात जी किशन रेड्डी यांच्यासमवेत काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये दर्जेदार लोहखनिजामुळे भविष्यात देशातलं महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि यामधून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल, तसंच लाखो रोजगार संधीही निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते, तर नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं आहे, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित पक्षांतराच्या निषेधार्थ वाशिम शहरात काल उबाठा शिवसेना पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरचं पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित यंदाचा पुल स्मृती महोत्सव येत्या 24 आणि 25 जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांना यंदाचा पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी निवेदनाद्वारे दिली आहे. हा महोत्सव पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात दोनही दिवस संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होणार आहे. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक आणि भव्य अशा GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते काल झालं. सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, GST सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या फार्मर कप 2026 या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यात नुकताच दशपर्णी अर्क महोत्सव झाला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 33,600 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती केली असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत जागरूकता वाढायला तसंच सेंद्रिय आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळालं असं जगताप म्हणाले. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जलसंकट निर्माण झालं आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक

धोकादायक आहे, त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नामवंत मल्ल किसनराव मोहोळ यांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते वडील होत. आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहे.

दिन विशेष। नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान स्यू की म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या यांचा आज जन्मदिवस। त्यांचा जन्म 19 जून 1945। ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कदम यांचं निधन झालं 19 जून 2000 या दिवशी। 19 जून 1998 प्रवास वर्णनकार कथाकार विनोदी लेखक रमेश मंत्री यांचं निधन झालं। नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग हे जग सोडून गेले। तारीख होती 19 जून 1993। आपण ऐकत होतो दिनविशेष।

7:25 होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण खरीप हंगामाची तयारी, शेतीची मशागत, बियाण्यांची निवड आणि बदलत्या हवामानात पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. खरीप हंगामात पिकांची लागवड, शासनाच्या योजना आणि या अनुषंगानं आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: सर, खरीप हंगामात सोयाबीन, भात, मका, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करताना कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा कोणती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
2: ही पिकं जी आहेत ही प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याबरोबर देश राज्यामध्ये देखील पिकवली जातात आणि ह्याचा पार्श्वभूमीवरती विचार केला तर सर्वच पिकांची उत्पादकता आहे ही जी अपेक्षित, म्हणजे ज्याला आपण विद्यापीठानं जी पोटेन्शियल यील्ड म्हणतो, तर जी क्षमता आहे त्या पिकांची, त्या पिकाच्या उत्पादन क्षमता जी निश्चित केलेली आहे संशोधन संस्थांनी किंवा विद्यापीठाने, तर त्यापेक्षा 50% कमी उत्पादकता प्रत्यक्ष शेतावरती आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण आहे की विद्यापीठाने सुचवलेलं तंत्रज्ञान आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान ह्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसून येते. कोणतंही पीक असेल तर यामध्ये प्रामुख्याने एक 5-6 घटक आहेत, ह्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर निश्चितपणे सर्वच पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. त्यामध्ये सर्वात महत्वाचं की मागास सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला पिकांच्या गरजेनुरूप जे काही मशागत आहे त्यामध्ये विशेषतः बेबी पाणी सरीवरंब पद्धतीचा अवलंब करणं, भाताच्या बाबतीत यासाठी तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपलं जमीन आहे किंवा हवामान आहे, स्थानिक हवामान आहे, त्याचबरोबर पाण्याची जी उपलब्धता, ह्या अनुषंगानं आपल्याला जे काही वाण आहे ती निवडले आणि विद्यापीठाची शिफारस, त्या 3-4 गोष्टीचा विचार करूनच आपण वाणाची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हे जे वाण आहे त्यांची जी रोपांची अपेक्षित संख्या आहे, म्हणजे दोन रोपातील अंतर असू दे किंवा दोन रोपांच्या ओळीतील अंतर आहे, हे जर मेंटेन केलं तरच अपेक्षित रोपांची संख्या जी आहे मेंटेन होते. जर जादा रोपं झाली तरी उत्पादनामध्ये दाटीवाटी झाल्यामुळं पिकांची वाढ अपेक्षित प्रमाण होत नाही आणि उत्पादन घटू शकतं. त्याचबरोबर रोपांची संख्या कमी झाली तरी देखील उत्पादन घटू शकतं. तर त्यामुळे रोपांची संख्या पुरेशी राहण्यासाठी जे काही रोपांचं अंतर आहे दोन रोपातील आणि दोन ओळीतील हे आपण मेंटेन करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जे काही बियाणं आपण घेतो, समजा घरातील बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता आपण तपासून त्याप्रमाणे वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे काही बियाणं आहे त्यामध्ये दोन प्रकारच्या प्रामुख्याने बीज

प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया की पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कीड आणि रोगापासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकेल आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात जे सुरुवातीपासून फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकेल आणि पिकाला सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारचं निकोप वाढ होण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर दुसरी बीज प्रक्रिया ती जैविक बीज प्रक्रिया. आज जे काही जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे काही अंशी जे काही रासायनिक खत असू दे किंवा अन्नधान्याचे असू दे वेगळ्या प्रकारचे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण देशामध्ये साधारण 80% रासायनिक खतं ही आपण इम्पोर्ट करतो, विशेषतः युरिया डीएपी सारखी खतं. तर त्यामुळं काही अंशी युद्धाची

0: होण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर दुसरी बीज प्रक्रिया ती जैविक बीज प्रक्रिया. आज जे काही जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे काही अंशी जे काही रासायनिक खत असू दे किंवा अन्नधान्याचे असू दे वेगळ्या प्रकारचे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण देशामध्ये साधारण 80% रासायनिक खतं ही आपण इम्पोर्ट करतो, विशेषतः युरिया डी ए पी सारखी खतं. तर त्यामुळं काही अंशी अशा युद्धाची परिस्थितीचा परिणाम रासायनिक खताच्या उपलब्धतेवरती होण्याची शक्यता आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी जे काही उपलब्ध खतं आहेत तर ते आपण पुरेशी खतं आणि कार्यक्षम पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. कार्यक्षम खत वापरण्याचा एक सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की आपण जे रासायनिक खतं शेतात पिकाला घातलो ते आहे तशी खतं पीक घेत नाही, तर त्याला आपण जीवाणू खतांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिले जातात. तर ही जीवाणू खतं उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढणं आवश्यक आहे. तर यासाठी आपल्याला जीवाणूंची बीज प्रक्रिया जी आहे, जसं पहिल्या मागे सांगितलं रासायनिक खतांची बीज प्रक्रिया आणि 2 नंबरची जीवाणू खतांची बीज प्रक्रिया. तर यामध्ये एकदल जर धान्य असतील पीक एकदल पिकं असतील तर त्यामध्ये आपण अझोटोबॅक्टर असू दे, त्याचबरोबर रायझोबियम अझोटोबॅक्टरच्या माध्यमातून नंतर स्थिरीकरण होतं आणि पीएसबीच्या माध्यमातून जसं की स्फुरद विरघळणारे जीवजंतू आहे त्याच्या माध्यमातून स्फुरद विरघळण्याची प्रक्रिया गतीनं होते आणि यामध्ये आपण 20-25% रासायनिक खताची बचत करू शकतो आणि उत्पादकताही वाढते. त्याचबरोबर जर द्विदलवर्गीय पिकं असतील तर त्यामध्ये आपण रायझोबियम हे जीवाणू खत नंतर स्थिरीकरणासाठी वापरतो आणि स्फुरद विरघळणारे जीवाणूंची पण बीज प्रक्रिया करतो. तर या दोन्ही बीज प्रक्रिया आता प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य करणं आवश्यक आहे, जेणेकरून रासायनिक खतांची जी काही थोडीफार कमतरता जाणवणार आहे तर ती जाणवलेली कमतरता ही अशा प्रकारच्या जीवजंतूच्या माध्यमातून जीवाणू खतांच्या माध्यमातून सहजपणे आपण कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे उत्पादकता पण स्थिर राहील आणि रासायनिक खताचा कमी जरी वापर झाला पण ती कार्यक्षम वापर झाल्यामुळे निश्चितपणे उत्पादनता स्थिर ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल. पुरवठा साखळीच्या माध्यमातून रासायनिक खतावरच्या उपलब्धतेबाबत थोडीशी विपरीत परिणाम होण्याची शक्यता शासनानं वर्तवलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासन मोठ्या प्रमाणात म्हणजे किमती स्थिर ठेवून देशांतर्गत रासायनिक खताच्या किमती स्थिर ठेवून मोठ्या प्रमाणात अनुदान देत असतं. साधारणपणे 2.5 लाख कोटी रुपये रासायनिक खताच्यासाठी अनुदानावरती खर्च केले जातात. पण रासायनिक खतांची कार्यक्षमता जर एकूण शेतकरी प्रत्यक्ष वापरतो याचा जर विचार केला तर ती कार्यक्षमता साधारण 50-60% आसपासच आहे. म्हणजे इतक्या 1 लाख कोटी रुपयाचा खर्च करून देखील अनुदान देऊन देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर प्रत्यक्ष शेतपिकाला होताना दिसत नाही. तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जीवाणू खताबरोबरच पिकांचा कार्यक्षम खतांचा वापर हा देखील फार महत्वाचा भाग आहे. तर हे करताना आपल्याला माती परीक्षणाद्वारेच खतांची मात्रा ठरवणं आवश्यक आहे. जे काय मात्रा ठरवतो तर ते आपण जमिनीच्या जो काही सामू आहे त्या अनुषंगानं खतांची निवड केली पाहिजे आणि निवड केलेली जी खतं आहेत ती पिकांना विभागून जे काय हा विद्यापीठाने शिफारस केलेली आहे लागणीच्या कालावधी असू दे 1 महिन्यानं असू दे किंवा 2 महिन्यानं असू दे तर ती विभागून दिली पाहिजेत आणि खत देताना ही खतं फेकून न देता मुळाच्या सान्निध्यात पेरून दिली तर अशा प्रकारे दिलेल्या खतांचा आणि त्याचबरोबर काही सेंद्रिय खतांचा आणि जीवाणू खतांचा वापर झाला तर निश्चितपणे दिलेला प्रत्येक दाणा आणि खर्च केलेला प्रत्येक रुपया या पिकाच्या उत्पादनामध्ये परिवर्तन होऊन आपला जो काही खर्च आहे तो सार्थकी लागू शकतो.
1: हो सर, निश्चितच. सर, खरीप हंगामाच्या अनुषंगानं शेतीतून चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं शेतकरी बांधवांना आपण कोणता संदेश द्याल?
0: शेतीमध्ये 2 भाग आहेत. एक तर शेतकरी जो काही शेतमाल उत्पादन करतो त्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या निविष्ट शेतकरी खरेदी करतो त्यासाठी तो ग्राहक आहे आणि त्याचबरोबर शेतीमध्ये जे काय शेतमाल उत्पादन होतो त्याच्या विक्री प्रक्रियेमध्ये तो विक्रेत आहे. त्यासाठी म्हणजे जे काही शेतमाल उत्पादन होतं त्याच्यासाठी तो विक्रेत आहे आणि जो काही शेतमाल उत्पादन करतो त्यासाठी लागणारे निविष्ट असू देत अवजार असू देत बियाणं खतं कीटकनाशक असू देत ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तो ग्राहक आहे. आता एकतर राज्यातला 80% शेतकरी अल्पभूधारक आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आपापल्या शेतीमध्ये ज्यावेळी काम करतो त्यासाठी लागणारे निविष्ट खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊ दे किंवा कुठल्या ठिकाणी जाऊ दे तर ह्यामध्ये शेतकऱ्याची पत अपेक्षित तेवढी राहत नाही, मानसन्मान मिळत नाही आणि तुटपुंज मर्यादित गोष्टीसाठी क्षेत्रावरती जो काम करणार असल्यामुळं म्हणजे त्या मजुराचा टंचाई एकीक त्याचबरोबर तंत्रज्ञान मिळवण्यासाठी देखील अडचण येते. त्याचबरोबर जो काही उत्पादन खर्च आहे बियाणं असू दे खतावर असू दे कीटकनाशक असू दे किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीत असू दे तर तो एकेकी पडलेला असतो. त्यामुळं थोडंसं शेतकऱ्यांचं उत्पादकताही घटते आणि जो काही प्रत्येक गोष्ट खरेदी करतो त्यामध्ये उत्पादकता जास्त किंमत मोजावी लागते आणि विक्री करताना तो थेट मोठ्या चांगल्या बाजारपेठेत संपर्क साधू शकत नाही ना थांबू शकत त्यामुळे त्यांना जो मिळेल त्या बाजारामध्ये दरामध्ये त्याला विक्री करणं भाग पडतं. अशावेळी सगळ्यात चांगलं उत्तर आहे तर ते गटशेती. यामध्ये आपण गटशेती आणि शासनाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शासनानं ह्यावर्षी पाणी फाउंडेशनच्या बरोबर उमेद पाणी फाउंडेशन आणि शासनाचा कृषी विभाग यांनी एकत्र येऊन संयुक्त

0: पद्धतीनं राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी गटशेतीला प्रोत्साहन देण्याचं एक फार मोठं काम सुरू केलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2 ते 3 सहाय्य कृषी अधिकारी जे आमचे आहेत तर हे प्रत्येक समर्पित पद्धतीनं आगामी 4 महिन्यासाठी गटशेतीवरती काम करणार आहेत. त्यामध्ये गट संघटन करणं, त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांचे जे काही तंत्रज्ञान आहेत SOP म्हणून आपण त्याला तर ते आपण SOP निश्चित करणं आणि ते पुढे भविष्यात पूर्ण हंगामामध्ये वापरण्यासाठी त्यांना मदत करणं, त्याच्या संपर्कात राहणं आणि सातत्याने भेट देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी भाग पाडणं हेच नाही तर यामध्ये आता सध्या मजूर टंचाईचा प्रश्न आहे तर दुसरा कोण मदत करेल अशी अपेक्षा नाही. तर यामध्ये गटातील लोक एकमेकाला मदत करतात आणि पूर्ण त्यांचाही एकमेकाचा जे काही अपुरेपणा होता मजुरांच्यामुळे शेती करण्यामध्ये जे काही मनोधैर्य कमी होत होतं किंवा वेळेत काम होत नसल्यामुळे नुकसानही होत होतं किंवा एखादं निविष्ट खरेदी करताना किरकोळ खरेदी करत असल्या कारणानं शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं जे काही मानसन्मान मिळत नव्हता तो आता प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना कारण गटानं खरेदी होते त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकरच्या 15-20 एकरची खरेदी करतो त्यामुळे त्यांना एक सन्मानानं वागणूक मिळते. त्याचबरोबर कमी खर्चात निविष्ठा उपलब्ध होतात, गावात उपलब्ध होतात, वाहतुकीचा खर्च करावा लागत नाही. त्याचबरोबर जे काही शेतमाल तयार होतो तो विक्री व्यवस्थेमध्ये देखील त्यांचा फार मोठा एक दबदबा तयार होत आहे कारण 15-20 एकरची ज्यावेळी शेतमाल विक्री होते त्यावेळी थेट कंपन्या किंवा थेट प्रोसेसर देखील त्यांच्या संपर्कात येतात त्यामुळे मध्यस्थांची साखळी जे काही एक नवीन एक पुरवठा साखळी तयार होत आहे की ज्यामध्ये कमीत कमी मध्यस्थ असतील आणि शेतकऱ्याला त्यामध्ये नफाही मिळेल. गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा आत्मविश्वास तयार होत आहे आणि उत्पादन खर्च वाढून जे काही एकूणच जगण्यासाठी सूत्र असू दे किंवा शेती करण्याचं व्यावसायिक शेती करण्यासाठी एक महत्त्वाचा भविष्यातला जो वेध आहे तो ह्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. वाढलेलं प्रत्येक निविष्ठ खरेदी करता शेतकरी हा जो काही प्रत्येक जे काही शेतीसाठी लागणारे निविष्ठ आहेत ते खरेदी करताना ग्राहक आहे आणि शेतमाल जो विकतो शेतमाल पिकवतो त्यासाठी तो विक्रेता देखील आहे आणि दोन्हीमध्ये अल्पभूधारक असल्याकारणानं तो त्याची जी काही अपेक्षित क्षमता डिलिंग कॅपॅसिटी म्हणून आपण व्यवहार करताना जी काही ही लागते क्षमता असते ती मर्यादित असते त्यामुळे तो एकाकी असल्यामुळे फार मोठं पुढं जाऊ शकत नाही. अशा वेळी गटशेती एक चांगलं उत्तर आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत आणि कृषी विभाग आणि उमेद एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.
1: हो खरंय सर. श्रोते हो, खरीप हंगामाच्या अनुषंगानं अत्यंत उपयुक्त अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी आपल्याला दिली. कृषी विभागाच्या तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. पिकांचं नियोजन योग्य प्रकारे करा. प्रमाणित बियाण्यांची निवड करा. माती परीक्षणाला प्राधान्य द्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साध्य करा. हाच संदेश आपल्याला नामदेव परीट सरांनी आपल्याला दिला. सर धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भरघोस उत्पादन होऊन आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग निश्चितच खुला होईल. आपणा सर्वांना यंदाचा खरीप हंगाम यशाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच सदिच्छा. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 7:40 झालीत. ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम.

0: श्रोतेहो ही पारंपरिक रचना गायली होती रंजना जोगळेकर आणि सहकाऱ्यांनी.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.
2: पारवेकर कॉलेज यवतमाळ इथं 11वी 12वी तसंच BA, BCom, मराठी आणि इंग्लिश मीडियम साठी नो डोनेशन मिनिमम फीज मध्ये प्रवेश. उत्कृष्ट ग्रंथालय, सिनियर स्टाफ, स्कॉलरशिप आणि भरपूर बक्षीस. पारवेकर कॉलेज पॉवर हाऊस जवळ पांढरकवडा रोड यवतमाळ. संपर्क 97 64 650 149.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खापरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 8 वाजत आहे. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: 8 वाजता मॉर्निंग न्यूज ऐकूया दिल्ली केंद्रावरून. 8:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 8:15 झालीत. श्रोते हो, ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

गोलमाल चित्रपटातील गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. स्वर सपन चक्रवर्ती आणि आर डी बर्मन यांचा होता.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-ioj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ इथं उपलब्ध कनिष्ठ महाविद्यालय तसंच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम 11वी कला मराठी माध्यम आणि 11वी वाणिज्य इंग्रजी माध्यम कला शाखा BA MA इंग्रजी समाजशास्त्र इतिहास संगीत आणि MA गृह अर्थशास्त्र वाणिज्य शाखा BCOM आणि MCOM इंग्रजी माध्यम आजच आपला प्रवेश निश्चित करा.
1: गोरा और काला चित्रपटातील गीत ऐकूया. स्वर आहे मोहम्मद रफी यांचा तर संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

श्रोते हो, आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलात. हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकूया 8:40. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. 8:30 होत आहे. राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहे. राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. आता सविस्तर बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल. परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं. तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं. तर भारत आज नवोन्मेष तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं. अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त आधारस्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे. याचा लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले. त्यामध्ये 30% महिला आहेत असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे असंही मांडवीय यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या. निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारतासाठी महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननं जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली.

मूळ काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि सदैव राहील असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं. इराणी बंदरं आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे. इराणशी जवळपास 4 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. नाकेबंदी उठवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून अधोरेखित होतो असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे. दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते असं पेझेशकियान यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत. तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं यासंदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 4 राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला. या बैठकीत पुनर्परीक्षा मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज आडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या FIH महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर दीपिका सोरेंगनं 1 गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान.
महाराष्ट्रासह तेलंगण उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण गोवा आणि

0: ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे, तर आसाम मेघालय सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदर आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 8:40 झालीत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमातील उर्वरित रचना.

उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता कितने दूर कितने पास.

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही.
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना.
0: होय तर, जाहिरात विभाग, आकाशवाणी, यवतमाळ.

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 9 वाजत आहे. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

107.7 MHz आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 10 वाजलेत. श्रोते हो, ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: पारवेकर कॉलेज यवतमाळ इथं 11वी 12वी तसंच BA BCom मराठी आणि इंग्लिश मीडियम साठी नो डोनेशन मिनिमम फीज मध्ये प्रवेश. उत्कृष्ट ग्रंथालय, सीनियर स्टाफ, स्कॉलरशिप आणि भरपूर बक्षीस. पारवेकर कॉलेज पॉवर हाऊस जवळ पांढरकवडा रोड यवतमाळ. संपर्क 97 64 650 149.
1: आशिष मुजुमदार यांच्या संगीत नियोजनात ऐकूया सुहास तपस्वी यांची रचना. स्वर आहे बेला शेंडे आणि सहकाऱ्यांचा.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.

श्रोतेहो, सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. योग अभ्यास आणि आपले आरोग्य याविषयी महेश जोशी यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत.

0: श्रोते हो, नमस्कार. श्रोते हो, आपल्याला ठाऊक आहे की दिनांक 21 जून हा दिवस सर्वत्र आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण साजरा करतो. योगाभ्यास आणि त्याचं महत्त्व हे आयुर्वेदामध्ये सुद्धा विशद केलेलं आहे आणि पुन्हा एकदा योगाभ्यासकडे वळण्याची आपल्या गरज निर्माण झालेली आहे. कारण योग हा असा आहे की जो आपलं आरोग्य चांगलं ठेवतो आणि आयुर्वेदामध्ये म्हटलंच आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम. आणि हे स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी योगाभ्यास किती महत्त्वाचा आहे हे आज जाणून घेऊया. आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहे श्री जनार्दन स्वामी योगाभ्यास मंडळच्या यवतमाळ शाखेचे, ज्यांनी धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे, असे श्री महेश जोशी सर, ज्यांनी अनेकांना योगाभ्यास शिकवलेला आहे आणि अनेकांना आपला हा वसा दिला असं म्हणायला हरकत नाही. जोशी सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आपण हे बोलूया की आधी ऐकणाऱ्या श्रोत्यांना सांगूया की योगासनांचं किंवा योगाचं महत्त्व काय आणि व्याख्या काय.
1: नमस्कार. योगदिनाचं औचित्य जरी असलं तरी योगाची परंपरा ही काही फार त्यातली नाही आहे, ही फार प्राचीन परंपरा आहे.
0: बरोबर.
1: पण आपल्या सगळ्यांना डार्विन पद्धती शिकवण्यात आली की उत्क्रांतीचा सिद्धांत शिकवण्यात आला की वानराचा नर झाला आणि मनुष्य तयार झाला. पण मुळामध्ये होण्या नराचा नारायण ही प्रक्रिया 5000 वर्षापूर्वी महर्षी पातंजलींनी लिहून ठेवलेली आहे. वानर तर नाही, नर होताच त्याचा भगवंत होण्याची प्रक्रिया 5000 वर्षापूर्वी सांगितली. आणि हे सगळं सांगायचा उद्देश होता की हा जो मनुष्य जन्म प्रत्येकाला दिला आहे, मग त्याला जाती धर्म भेद असं काही नाही.
0: अच्छा.
1: प्रत्येक जाती धर्मामध्ये जो कोणी जन्मेल त्याचं जन्माचं उद्देश काय आहे, तर समापत्तीभ्याम समाधी अवस्था प्राप्त करून घेणं आणि मोक्ष प्राप्ती करून घेणं हाच उद्देश आहे.
0: बरोबर.
1: आपल्या भारतीय परंपरेमध्ये साधारण 9 दर्शनं प्रसिद्ध आहेत, 3 नास्तिक आणि 6 आस्तिक. प्रत्येक दर्शनाने अंतिम टप्पा किंवा अंतिम लक्ष हे समाधी सांगितलंय. प्रत्येकाचे शब्द वेगवेगळे आहेत. कुठे निर्वाण म्हटलेलं आहे, कुठे समाधी म्हटलेलं आहे, कुठे अपवर्ग म्हटलेला आहे. आणि तिथे काम करणारे कोणी बोधिसत्व म्हणवले गेले, कोणी तीर्थंकर म्हणवले गेले, कोणी योगी म्हणवले

0: तर आता योग म्हणजे काय? तर जोडणे, शरीर आणि मन याला जोडायचं काम म्हणजे योग. आपण लहानपणापासून ऐकतो, आई वडील आपल्याला सांगतात की मन लावून अभ्यास कर, तर हे मन लावणं काय आहे, तर हा योग आहे.
1: अर्थात
0: ही अगदी प्रारंभिक सगळ्यांना समजणारी व्याख्या झाली.
1: बरोबर.
0: गीतेमध्ये भगवंतांनी श्रीकृष्णांनी दोन प्रमुख व्याख्या सांगितल्या, समत्वम योग उच्यते. मग समत्वम कशाचं? शरीर मन बुद्धी या सगळ्याचं समत्व असलं पाहिजे. दुसरा त्याचा अर्थ घ्यायचा की संतुलन आणि स्थिरता. आयुष्य जगताना या दोन गोष्टीचं खूप महत्व आहे. स्थिरता असलं पाहिजे, संतुलन असलं पाहिजे. मग ते फक्त शारीरिक असून चालतं का? नाही, मानसिक स्थिरताही हवी.
1: अगदी.
0: त्याच्यानंतर दुसरी एक व्याख्या भगवंतांनी सांगितली की कर्मसु योग कौशलम. योग हा कर्मसु कौशलम. याचे दोन अर्थ घेतले जातात की योग केल्याने काय होतं, तर कर्मामध्ये कुशलता येते किंवा कुशलतापूर्वक कर्म करता येतं.
1: अर्थात
0: असे दोन अर्थ आहेत.
1: बरोबर.
0: पण आपल्याला सर्वसामान्य, आपण सर्वसामान्य आहोत, त्याच्यामुळे आपण अजून एक व्याख्या ही सर्वसामान्यांकरता, जसं योगाचे प्राचीन याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला तीन अधिकारी सांगितले की उच्च अधिकारी असतात योगाचे, एक मध्यम असतात आणि एक अधम म्हणजे कनिष्ठ दर्जाचे असतात. आता उत्तम अधिकारी जो आहे फक्त ईश्वर प्रणिधानाच्या माध्यमातून समाधीपर्यंत जाऊ शकतो. मध्यम अधिकारी आहे त्याला तप स्वाध्यायेश्वर ईश्वर प्रणिधान, तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान याला क्रियायोग म्हटलेला आहे, याच्या माध्यमातून तो समाधीपर्यंत जाऊ शकतो. पण सर्वसामान्याचं काय? मग त्याच्याकरता अष्टांग योग सांगितला पतंजली मुनींनी, यालाच विवेकानंदांनी राजयोग असं म्हटलेलं आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी योग अष्टावंगानी. ही आठ अंग जो पालन करेल तो समापत्तीभ्याम म्हणजे समाधी अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो.
1: बरोबर सर. जोशी सर, आपण उल्लेख केला की समाधी अवस्था म्हणजे जिथपर्यंत मानव प्राण्याला पोहोचावं वाटतं आणि आयुष्याची सुरुवात आणि त्या समाधी अवस्थेपर्यंत पोहोचणं, यातला तो पथदर्शक दीपस्तंभ जो आहे तो योग आहे असं म्हणायला हरकत
0: नाही. तो योग आहे. आणि दुसरी एक गोष्ट की आपल्याला समाधी शब्द उच्चारल्यानंतर चित्र काय उभं राहतं की हिमालयात एखादी तपश्चर्याला साधू
1: बसलेला आहे,
0: प्रचंड पाऊस येतो आहे, अंगावर कपडे नाही आणि तो ध्यान अवस्थेत बसलेला ही समाधी अवस्था. पण आपण कलियुगात राहतो, आपण व्यावहारिक अर्थांचाही विचार केला पाहिजे. तर मी आणि ईश्वर सम आहोत ही अनुभूती जेव्हा मनुष्याला येते ती समाधी अवस्था झाली. प्रत्येक जन्मलेल्या व्यक्तीमध्ये ब्रह्मतत्व आहे, प्रत्येक मनुष्यामध्ये तत्व एकच आहे आणि हे तत्व म्हणजे स्थूल देह नाही, ही अनुभूती ज्या दिवशी मनुष्याला येते याला प्रमा म्हटलेला, याला यथार्थ ज्ञान म्हटलंय. संसार हा दुःखमय. बुद्धांनी सांगितलं की सर्व संसार हा दुःखमय आहे. त्यांनी ईश्वर नाकारला. काय कारण आहे? की त्यांनी फक्त दुःखावर काम केलं की दुःखमय संसार आहे. आणि याचं मूळ कारण त्यांनी सांगितलं अविद्या. अविद्या म्हणजे अज्ञान. कोणतं प्रमुख अज्ञान आहे? संसाराला दुःख मिळायचं हेच कारण आहे की या स्थूल देहाला मी मानणं हे अज्ञान. आणि याच्यातून पुढे सगळ्या क्लेशांची निर्मिती, चित्तवृत्तींची निर्मिती. म्हणून योगाची जी व्याख्या पुढे रूढ झाली, योगश्चित्तवृत्ती निरोधः, योग चित्तवृत्तीचा निरोध करणं म्हणजे योग. मग या चित्तवृत्ती वेगवेगळ्या प्रकारच्या, प्रमाण विपर्यय विकल्प या सगळ्या चित्तवृत्ती सांगितल्यात. मग त्या चित्तवृत्ती कशाने तयार होतात? आसक्तीनी, ज्याला अविरती म्हटलंय. आपण उदाहरण देतात की आपल्याला जगता कसं आलं पाहिजे मनुष्याला. आपल्याला चिक्कूसारखं जगता आलं पाहिजे. चिक्कूची बी चिक्कू फोडल्यावर कशी निर्लेप बाहेर
1: पडते,
0: तसं भौतिक सुखात संसारात रममाण होऊन त्याच्यात लिप्त न होता जगता येणं हे योग शिकवतो.
1: बरोबर. म्हणजे अर्थात आपण श्रोत्यांना समजेल असं भाषेत बोलायचं झाल्यास, म्हणजे सर्वसामान्य जी जनता ऐकत आहे, की तुमच्या मनाला निर्लेप ठेवणं म्हणजे योग हा तुमच्या मनावर संस्कार करतो. चित्त म्हटलेलं आहे ना आपण, तर मग मनावर संस्कार म्हणजे याच्यामध्ये आहार विहार पण आला का सर?
0: तर आता आपण एक एक विषय याच्याच करता की आता जसं चित्त विषय आला, तर चित्त आणि श्वास प्रश्वास आपण आता सोपं सोपं करत जाऊ.
1: बरोबर.
0: की श्वास प्रश्वास ही सहज चालणारी गोष्ट आहे, मनुष्य ती निहाळतो का? नाही. आपण जर कोणाला विचारलं की किती श्वास प्रश्वास तू घेतले तर तो पटकन नाही सांगू शकत.
1: नाही.
0: मग दुसरी एक गोष्ट आहे की श्वास प्रश्वासाच्या बरोबर जे सतत चालतं ते म्हणजे आपलं चित्त किंवा मन. म्हणून म्हटलं आहे चले वातम चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत. श्वास जसा चालतो तसं चित्त चालतं.
1: अगदी.
0: म्हणून याची उदाहरणं व्यवहारात जर द्यायची झाली तर एखाद्याला भीती वाटली तर श्वास वाढतो. मग त्याला आपण काय सांग, थांब श्वास घे, दीर्घ श्वास घे.
1: बरोबर.
0: म्हणजे श्वास सहजता आली तर मन सहजतं, मनातले विचार सहज करता येतात. हा योग आहे. आणि योग हे आपल्याला हे शिकवतो की स्थिरता आणि संतुलन. मग संतुलन कशातलं? श्वास प्रश्वासातलं संतुलन आणि शरीर संतुलन. मग आता प्रश्न कुठे आला की योग ही जर आपली परंपरा आहे तर आपल्याला हे कोणी सांगावं लागतं का की 21 जून आला आता तू योगाला अभ्यास कर? नाही.

0: तर आज डिक्लेअर झालं. आज या सगळ्या राष्ट्रांनी मान्यता दिली, पण आपली परंपरा प्राचीन
1: आहे.
0: आपल्याला जेव्हा बाहेरून एखादं शास्त्र येतं, सांगितलं जातं, तेव्हा ते आपण मान्य करतो की हे आपल्याला करायला पाहिजे. प्रश्न असा आहे की खूप छान गोष्ट आहे की आपल्याला राज मान्यता मिळाली म्हणायला हरकत नाही, जग मान्यता मिळाली.
1: बरोबर.
0: पण घेरण महर्षींनी घेरण संहितेमध्ये एक वाक्य लिहून ठेवलं आहे की सप्रमाण समात्रा जर आपण आसन आणि प्राणायाम करत नसू तर शरीर हे रोगाचं घर बनतं.
1: ओके.
0: याचाच अर्थ याला शास्त्र म्हटलेलं आहे, म्हणजे सायन्स आहे. प्रत्येक गोष्टीला रिझन आहे. योगशास्त्रामध्ये का केलं पाहिजे हे शरीर विज्ञानाचं शास्त्र आहे. तर ते आपण जर प्रॉपर शिकून नाही केलं किंवा आपण उगीच करायचं म्हणून करून बघितलं तर आपल्याला अपाय होतो. त्याच्यामुळे योग साधना याला साधना म्हटलेलं आहे. साधना का म्हटलं? कारण हा एक मार्ग आहे अष्टांग योगातला. आसन प्राणायाम आठ पायऱ्यांपैकी दोन पायऱ्या आहेत ज्या समाधीपर्यंत म्हणजे जीवनाच्या अंतिम लक्ष्यापर्यंत आपल्याला घेऊन जातात. मग आता आपण कुटुंब व्यवस्था कशी होत चालली आहे, विभक्त होत चाललेली आहे. या विभक्त कुटुंब व्यवस्थेमध्ये प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वाढल्या, ताणतणावाचं प्रमाण वाढलं, त्याच्यामुळे रोगराईचं प्रमाण वाढलं. आता योगाच्या भाषेत सांगायचं तर दोन प्रकारचेच रोग कॅटेगराईज करता येतात आपल्याला. एकाला म्हटलंय आधीज व्याधी आणि एकाला म्हटलंय अनाधीज व्याधी.
1: बरोबर.
0: आधीज व्याधी म्हणजे जंतुविरहित, जे बीपी, स्ट्रेस, ताणतणाव, मनोविकार,
1: अनुवंशिकरित्या म्हणूया आपण,
0: हे सगळे आधीज व्याधी झाले. आधीज व्याधी करता औषधाची गरज नाही, ती योगाच्या माध्यमातून दुरुस्त करता येतात. पण अनाधीज व्याधी ज्या बाह्य संघ, आता जसा कोविड झाला, बाह्य संसर्गामुळे ज्या व्याधी होत याला औषध घेण्याची गरज आहे, त्याला योग फारसा मददगार साबित होत
1: नाही.
0: पण शरीर सुदृढ राहिलं, इम्युन पॉवर तुमची चांगली राहिली तर बाह्य संक्रमण रोखता येतं, होणारच नाही. त्याच्याकरता सगळ्यात पहिली गरज आहे प्रत्येकाची की शरीर सुदृढ करणं. आणि शरीर सुदृढ असेल तरच त्याचं मन सुदृढ राहत, हे आपलं शास्त्र सांगतं. आणि शरीर आणि मन याला जोडायची क्रिया म्हणजे योग. शरीर आणि मन जोडून करायची क्रिया. तुम्ही बघा की तुमच्या समोर एखादं पुस्तक ठेवलं, आपली इंद्रिय ते पुस्तक बघतात आहे, डोळे बघतात आहे, पण मन जर तिथे नसेल तर एकही शब्द आपल्या बुद्धीला कळणार नाही. याचा अर्थ प्रत्येक गोष्ट ही मन लावून करायची. कितीक शरीराचे रोग व्याधी अशा आहेत की ज्या फक्त मनोनिग्रहानी, अंतरचक्षुंनी जर न्याहाळत क्रिया केली तर ते व्याधी बऱ्या होतात.
1: अर्थात
0: इतके सारे याचे
1: मनाचे
0: एकाग्रतेचे फायदे.
1: म्हणजे पहिल्यांदा फोकस योगानी असं म्हणूया की मध्यवर्ती आहे मन. बरोबर आहे. सर, तुम्हाला आठवत असेल की मध्ये कोविडच्या संसर्गामध्ये आयुष मंत्रालयाने योगावर प्रकाश टाकलेला होता की तुम्ही योगाभ्यास करा आणि तुमची प्रतिकार शक्ती वाढवा, नाही का? आता तुम्ही म्हटलंय की संसर्ग थांबवायचा असेल तर तुम्हाला शरीर सुदृढ करावं लागेल, आणि शरीर सुदृढ करायचं असेल तर योगाभ्यास करावा लागेल. आता सामान्य माणसाने या योगाभ्यासाच्या दिशेने वळायचं म्हटलं तर काय मनाचा निग्रह कसा असायला पाहिजे?
0: आता पहिले तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की कोविडमध्ये जे फॉरेन सायंटिस्टनी निर्माण केलं की टी सेल्सची निर्मिती ज्या मनुष्याची व्यवस्थित होते त्याला बाह्य संक्रमण होत
1: नाही.
0: आणि टी सेल्स निर्मितीचं ठिकाण आहे आपलं हृदय, अनाहत चक्र.
1: मग
0: अनाहत चक्र जर आपण शुद्ध ठेवलं, त्याचं एक बीजा अक्षर आहे यम, त्याचं उच्चारण करून योगशास्त्राच्या माध्यमातून अनाहत चक्र जर शुद्ध ठेवलं तर टी सेल्सची निर्मिती वाढते, कॅन्सर सारखे रोग सुद्धा दूर करता येतात. हे आधुनिक सायन्सनी सुद्धा आता प्रूव्ह केलेलं आहे. हे आपल्या शास्त्रात किती आधी सांगितलं. मग सर्वसामान्य मनुष्यांनी योग का करावा? याचं कारण आहे, सगळ्यात पहिले आपण म्हणू की योगामध्ये येणाऱ्या बाधांचा त्यांनी विचार करावा. की योग याच्यात बाधाच खूप येतात.
1: बरोबर.
0: मनुष्याला सगळं कळतं की मी हे केलं पाहिजे, पण तो रोज उद्याची वाट पाहतो की आज हे काम होऊ दे, मी उद्यापासून सुरू करीन, मी उद्यापासून सुरू करीन. आणि अजून एक कारण आहे की योगाभ्यासाकडे मनुष्य फार लवकर आकृष्ट होत नाही. याचं कारण आहे की मनुष्य प्रत्येक मनुष्य स्वतःला गृहित धरत असतो की रोगराई बाजूच्या, मला नाही, मला होणार नाही, माझ्याकडे तो कोणालाच काही नाही, मला काही होणार नाही, तो गृहित धरत असतो. त्याच्यामुळे तो याच्याकडे उशिरा जातो. दुसरी एक गोष्टीचं कारण आहे की या योगामध्ये ग्लॅमर नाही. बरोबर. जिम मध्ये जाता त्याला ड्रेसअप केला जातो, बूट हे आरसे असतात, दोन दोन मिनिटांनी आरशात पाहून सगळं होतं.
1: बरोबर.
0: पण योगाभ्यासाचे असर हे सूक्ष्म असतात, पण दीर्घकालीन असतात.
1: अगदी.
0: ते क्षणिक तुम्हाला जाणवणार नाही.
1: बरोबर.
0: पण दीर्घकाळ तुम्हाला तंदुरुस्त ठेवणारे असतात. योगामध्ये एक सतरंजी लागते, नियमितता लागते, निरंतरता लागते,
1: आवश्यक आहे.
0: जिम मध्ये चार दिवस गेलं, दोन दिवस नाही गेलं, हरकत नाही. व्यायाम आणि योगाभ्यास याच्यातला हा फरक आहे.
1: बरोबर.
0: योगाभ्यास हा मनाच्या सहयोगाने करायचा विषय.
1: अर्थात
0: जिम मध्ये मन लावण्याची गरज नाही, शरीर क्रिया करत राहतं, दंड बनत राहतात.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे योगाभ्यास करणाऱ्याचा सगळ्यात पहिले त्याची हवी श्रद्धा, जे काय करतो याच्यावर श्रद्धा पाहिजे. दुसरी गोष्ट आहे विश्वास.

0: असली की विश्वास आपोआप येतो.
1: अगदी अगदी
0: त्याच्यानंतर सांगितलं आहे सातत्य, नियमित करा, निरंतर
1: बरोबर
0: करा.
1: बरोबर.
0: याच्याकरता योगशास्त्रात वेग संस्कार आणि स्थितीस्थापकत्व संस्कार असे दोन शब्द आले आहेत की जे पेशींवर सतत होत राहतात.
1: ओके.
0: आपण म्हणतो ना रक्तात आलं, व्यापाराचा मुलगा व्यापारी झाला, तर हे पेशीवरचे संस्कार आहेत. मृत पेशी नवीन जन्मणाऱ्या पेशींना संस्कारित जन्माला घालतात हे योगशास्त्र सांगितलं. म्हणून तुम्ही आमच्या वर्गामध्ये, आम्ही लवचिकतेकडे फार लक्ष देत नाही, ती येणारच आहे. रोज रोज रोज केल्याने लवचिकता येणार आहे, पण तुम्ही निरंतर जर केलं तर, तुम्ही 4 दिवस केलं, 5 दिवस केलं नाही, तर पुन्हा शरीर तिथे होतं.
1: बरोबर.
0: असं म्हणतात की भगवंतांनी जी शरीराची रचना केली तर 100% कडक

0: तर हे पेशीवरचे संस्कार आहेत. मृत पेशी नवीन जन्मणाऱ्या पेशींना संस्कारीत जन्माला घालतात हे योगशास्त्र सांगत. म्हणून तुम्ही आमच्या वर्गामध्ये आम्ही लवचिकतेकडे फार लक्ष देत नाही, ती येणारच आहे. रोज केल्याने लवचिकता येणार, पण तुम्ही निरंतर जर केलं तर, तुम्ही 4 दिवस केलं 5 दिवस केलं नाही तर पुन्हा शरीर तिथे होतं. असं म्हणतात की भगवंतांनी जी शरीराची रचना केली तर 100% कडकपणा ज्याच्यामुळे आपल्याला शरीराला हवा त्याच्याकरता हाडं तयार
1: केले,
0: 75% कणखर आणि लवचिक याच्याकरता टेंडन निर्माण केले, 50% अजून पेशी निर्माण केल्या मांसपेशी, हे सगळ्या प्रत्येकाचं काठिण्य पातळी आणि लवचिकता तयार केली. मग हे हा जो समतोल दिलेला आहे हा जेव्हा ढळतो तेव्हा मनुष्याला रोग, मग ती का ढळते? राग आला की अम्लाची निर्मिती वाढते,
1: पित्त खवळत
0: आपण ऐकलं आहे सगळं. मग याच्यामुळे पेशी कडक होत जातात,
1: बरोबर.
0: आणि एकदा पेशी कडक होत गेल्या की शरीर रचना बिघडते.
1: अर्थात
0: म्हणून सगळ्यात पहिलं तत्व सांगितलं की शरीर लवचिक असावं, बॉडी फ्लेक्झिबल असली. लठ्ठपणा रोडपणा आम्ही बोलत
1: नाही,
0: कारण हा ज्याचा त्याचा ठेवणीचा प्रकार आहे.
1: अगदी
0: खाल्लेलं पचवा आम्ही एवढं सांगतो.
1: हो, आता जोशी सर आपण बोलताना एक महत्त्वाचा उल्लेख केलेला आहे की जनुकीय रचना, म्हणजे तुम्ही ब्लड सेल्स पेशींचा उल्लेख केलेला आहे, है ना,
0: कोशिका.
1: हा, कोशिका आणि सेल्स, तर या सेल्सवर सुद्धा तुमचा योगाभ्यास संस्कार करतो आणि त्याच्यामध्ये हवे ते बदल आपण आणू शकतो असा हा सूर आहे. याबद्दल थोडं विशद करून सांगा.
0: आता जसं याच्यात उदाहरण दिलं जातं की एखाद्या लोहाराने त्याचं काम सुरू केलं हातोडा मारायचं, तर सुरुवातीला काय होईल, त्याचे मसल दुखायला लागतील, हात दुखायला लागतील, हाडं दुखायला लागतील. पण हळूहळू रोज सराव करून साधारण 2-3 वर्षात तो त्याच्यामध्ये कुशलता येते, सहज घेता तो क्रिया करू शकतो. पण त्याची पुढची पिढी आली, मुलगा, तो 1.5 वर्षात कुशल कामगार होतो. पुढे नातू पंटू झाले तर जन्मजात हातोडा मारणारे असतात. मग असं का होतं? आपण हे जे रक्तात येतं म्हणतो एखादी गोष्ट, तर याचं कारण असं आहे की 90 ते 120 दिवसात पेशी मृत होत राहतात शरीरातल्या, नवीन पेशी जन्माला येतात. तर या मृत पेशींना कोशिकेला स्मॉलेस्ट लिव्हिंग थिंग म्हटलंय आपल्या शरीरातली. मग ही पेशी जेव्हा नवीन पेशीला जन्माला घालते तेव्हा ती संस्कारित असते. आणि 2 प्रकारचे संस्कार नेहमी पेशींवर होतात, त्याच्यातला एक वेग संस्कार आणि दुसरा स्थितीस्थापकत्व संस्कार. वेग संस्कार या हा पेशींना दिला जातो आसनांच्या माध्यमाने. आपण खेळ खेळतो, धावतो, रनिंग करतो, हे वेग संस्कार झाले. आणि शिथिलात्मक क्रिया जेव्हा करतो, शवासन, मकरासन, हे स्थितीस्थापकत्व, दोन्हीची तेवढीच गरज आहे. लोकांमध्ये समज एक होत चाललेला आहे की शिथिलात्मक आसनं ज्या व्यक्तीने केली नाही त्याला सुद्धा योगाभ्यासाचा फायदा होत नाही, कारण एखादं इलॅस्टिक जर आपण सतत ताणून ठेवलं तर थोड्या दिवसात ते तुटून जाईल. त्याला पुन्हा पुन्हा परत ताणत राहिलं तर ते दीर्घकाळ टिकेल. तसंच आपल्या शरीराची रचना आहे, हे मसल्स, पेशी, टेंडन, याला स्ट्रेचिंग करा, पुन्हा त्याला शिथिल मूळ स्वरूपामध्ये शरीराला आणायचं. त्याच्यामुळे शिथिलात्मक आसनांना तेवढंच महत्त्व आहे. लोक शरीर संवर्धक, आता 3 प्रकारचं वर्गीकरण आसनाचं, शरीर संवर्धक, ध्यानोपयोगी, आता याच्यामध्ये लोक आणि शिथिलात्मक, 3 वर्गीकरण झालं. लोक याच्यात काय करतात की शरीर संवर्धनाच्याच क्रिया करतात, शिथिलात्मक क्रिया करत नाही. मग थोड्या दिवसात शरीर दुःख तयार होतं, शरीराला इजा होते. हा थोडासा एक काळजीचा विषय आहे आणि याच्याकरता प्रॉपर मार्ग,
1: शास्त्र शुद्ध
0: याच्याकरता हे शास्त्र शुद्ध शिकून घेण्याची फार गरज आहे.

0: श्रोते हो, योग अभ्यास आणि आपले आरोग्य याविषयी योगाचार्य महेश जोशी यांची मंगला माळवे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा, आजच घ्या.
0: प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आपकी पसंत कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत आणि सोबतच स्वाती गोलाईचा सप्रेम नमस्कार. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया किशोर कुमार यांच्या स्वरात अंजान यांची रचना. याराना चित्रपटासाठी संगीत आहे राजेश रोशन यांचं. पसंती आहे या श्रोत्यांची. MIDC चंदननगर सातारा येथून सतीश वाघमारे, अतिश वाघमारे, स्वाती, वर्षा, श्रमण आणि श्रुमेन वाघमारे. वारणा शहापूर कोल्हापूर येथून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता अनिकेत आणि माया चव्हाण यांची. गाव वेणी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ येथून सोनबा पुंडे, हर्ष

यशवंतराव पुंडे, नारायण आबाजी पुंडे आणि समस्त परिवाराची। जांभरुण तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन संजय, आशिष पृथ्वीराज साध्वी, सोबतच परभणी इथून गणेश हारगावकर यांची। शाहूनगर यवतमाळ इथून राहुल मनवर, सरला मनवर, विशाल, चेतन, रोशनी आणि बेबी प्रियांशी मनवर यांची।

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: उदित नारायण आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरात ऐकूया जावेद अख्तर यांची रचना. वजूद चित्रपटासाठी संगीत आहे अनु मलिक यांचं. पसंती आहे या श्रोत्यांची. नाचनगाव बाजार चौक येथून आरती भग

गत आशाताई भगत, उषा, वृषाली, पूर्वा, लता, प्रदीप, विशाल, रामचंद्र आणि समस्त भगत परिवाराची. आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेडेतून अभिजित गव्हाणकर राही, श्रीमती सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबई येथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर टुकटुक यांची. नागपूर येथून वैशाली, शैलेश गव्हाणकर, सुमित आणि ध्वनी गव्हाणकर परी यांची. दयानंद नगर नांदेड येथून प्रकाश जैन, सोबतच तिरुपती नगर लातूर येथून संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन यांची. फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड येथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात यांची. ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद येथून सुधाकर जाधव, प्रशांत जाधव, संचित वायाळ, प्रथमेश देशमुख, प्रणाली देशमुख, सानवी देशमुख, सर्वद आणि समस्त परिवाराची.

0: लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ इथं उपलब्ध कनिष्ठ महाविद्यालय तसंच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम 11वी कला मराठी माध्यम आणि 11वी वाणिज्य इंग्रजी माध्यम कला शाखा BA MA इंग्रजी समाजशास्त्र इतिहास संगीत आणि MA गृह अर्थशास्त्र वाणिज्य शाखा BCOM आणि MCOM इंग्रजी माध्यम आजच आपला प्रवेश निश्चित करा.
1: आपकी पसंत कार्यक्रमात यानंतर ऐकूया मिथिले सिन्हा यांची रचना सुरेश वाडकर आणि अलका याग्निक यांच्या स्वरात. इन्साफ की मंजिल चित्रपटासाठी पसंती आहे या श्रोत्यांची. गणेश पेठ पाथर्डी येथून अंबादास शिंदे, संगीता शिंदे, अमोल अमृत आणि सुवर्णा शिंदे यांची. जी स्टार रेडिओ श्रोता संघ शिरपूर जैन जिल्हा वाशिम येथून गिरीश देशमुख, सोनाली देशमुख, आरव अश्विनी आणि GY देशमुख यांची. पाकिजा रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी सनावद येथून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकीर, रमेश गौंड आणि मोहम्मद शादाफ खत्री यांची. मुक्काम पोस्ट नवीन दैफळ, तालुका शेगाव, जिल्हा अहिल्यानगर येथून विठ्ठल काटे, संगीता काटे, आविष्कार मकरंद, संचिता आणि प्रतीक काटे यांची.

0: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ. NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95-294-28-472.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकूया मान अभिमान चित्रपटासाठी यशुदास यांच्या स्वरात ही रचना. गीत आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं. पसंती आहे या श्रोत्यांची. बेर्डी येथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी ढोमणे, चंचल ढोमणे, अर्जुन गवनेकर, मदन लक्षणे यांची. हिमायतनगर जिल्हा नांदेड येथून काशीनाथ पोपुलवार, बबीता पोपुलवार आणि मंगला भगत यांची. कालका येथून शुभचंद्र बजाज, साहिल बजाज आणि बिट्टा बजाज यांची. मोहाली येथून TD मल्होत्रा, ऋतिक मल्होत्रा सोबतच प्रतीक मल्होत्रा यांची. शिवछत्रपती नगर वडगाव यवतमाळ येथून MW पाटील, प्रतीक पाटील, उत्कर्षा, अनुष्का, तन्वी, विनय जगताप आणि अक्षय तायडे यांची.

आनंद मिलिंद यांच्या संगीत नियोजनात ऐकूया धर्मेश दर्शन यांची रचना. लुटेरे चित्रपटासाठी युगलस्वर आहे लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांचा. या गीताला पसंती आहे या श्रोत्यांची. बडे प्लॉट पुलगाव येथून सुनील पेंदाम, सुनीता पेंदाम, निकिता दामिनी आणि श्रेया पेंदाम यांची. गुंजाळा तालुका जिल्हा बीड येथून नारायणदेव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा, महेश निर्मला आणि भगवान यांची. शनिवार पेठ बीड शहर येथून पी बी कुलते, हनुमंत कुलते, समर्थ वल्लभ श्रावणी आणि प्रथमेश कुलते यांची. गांधी चौक रोपड पंजाब येथून हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेक बिरक आणि मिका बिरक यांची.

श्रोते हो, हिरो हिंदुस्तानी चित्रपटासाठी ऐकूया कुमार सानू आणि साधना सरगम यांना. या गीताला पसंती आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका आणि गजानन घायाळ यांची. स्वरांजली रेडिओ श्रोता संघ आरेगाव तालुका पुसद जिल्हा यवतमाळ येथून रामेश्वर बेहरे, मालुताई बेहरे, उत्तमराव जाधव, आशाताई जाधव, वामनराव जाधव, सुनीताताई जाधव, अमर अभिजित, आकाश ओंकार, आदर्श आणि आशिष जाधव यांची. धामणी मानुरा येथून तुळशीदास डेरे, माया डेरे, संदेश, आदेश, किरण, प्रज्वल आणि दादूला डेरे यांची. वंदनानगर इंदोर येथून राम लक्ष्मण, भरत शत्रुघ्न खर्चे, ललिता नारायण खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, संजना परी, मालती स्वाती आणि प्रयाग चौधरी यांची.

पसंती आहे या श्रोत्यांची. राजेंद्रनगर यवतमाळ येथून अनया लोखंडवाला, रोजिना लोखंडवाला, समीर, आर्या, रेशमा, अमीन, निजार आणि समस्त परिवाराची. गाव तरोडा येथून बालू मनवर, रजनी मनवर, श्वेता लकी आणि मनीष मनवर यांची. याच गीताला पसंती आहे जरूड वरुड येथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चर्पे, रजनी कानिरे, चंद्रप्रभा वाडोदे यांची. सरोज चौक अमरावती महाराष्ट्र येथून कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा शालिया, शोएब खान, सायमा खान, पोत्रा मुस्तबा खान, पोत्री अल्फिया खान, राऊबाई, शाहिदबाई, सोबतच गांधीबाग अकोला येथून रमेश कटनकर आणि वैशाली कटनकर यांची.

विश्वआत्मा चित्रपटातील आनंद बक्षी यांच्या गीताला पसंती आहे या श्रोत्यांची. शिंदे चौक सोलापूर महाराष्ट्र येथून शैलेंद्र पाटील, शांताबाई पाटील, सिद्धी सृष्टी आणि समस्त पाटील परिवाराची, संघमित्रा श्रोता संघ वार्ड क्रमांक 1 पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंघणकर, दिशांत कुमार सिंघणकर, वंदना धुळे, अर्पिता धम्ममित्र आणि समस्त परिवाराची, स्टार रेडिओ श्रोता संघ रेल्वे कॉलनी हनुमानगड जंक्शन येथून जगमाल सिंग डागला, हॅपी डागला, जयन नाईक, शोभा नाईक आणि समस्त डागला परिवाराची, वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद आणि स्वराज वानखडे यांची. याच गीताला पसंती आहे किशोरनगर अमरावती येथून हिरामन शेंडे, शिलादेवी शेंडे, मनीष दर्शना, रमेशचंद्र कांबळे आणि सरोज कांबळे यांची. श्रोते हो, या गीताला स्वर आहे अमित कुमार, सपना मुखर्जी आणि मोहम्मद अजीज यांचा.

0: श्रोते हो, आपकी पसंत कार्यक्रमात तुमच्या पसंतीचे गीत ऐकण्यासाठी पत्र पाठवू शकता। त्यासाठी आमचा पत्ता आहे आपकी पसंत द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र गोदनी रोड यवतमाळ। चला तर श्रोते हो, मी स्वाती गोलाईत कार्यक्रमातून घेते आता रजा। भेट तर आहे येत्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार।
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद, चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद। आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद।

0: आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी दुपारचे 12 वाजत आहे. थोड्याच वेळात वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर दुपारी 1 वाजतापासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणी 12 वाजले आहेत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो, एक सुप्रसिद्ध विचारवंत म्हणतात की हसण्याला तपश्चर्या लागते. हे समजतं ते अश्रूंची किंमत कळल्यावर. ताणतणावात दुःखात हसणं ज्याला कायम ठेवता येतं त्याचं जीवन यशस्वी समजा. कपाळावर आठ्या घालायला 80 स्नायूंची हालचाल करावी लागते आणि हसण्यासाठी मात्र फक्त 30 स्नायूंचीच हालचाल करावी लागते. म्हणून सतत हसतमुख रहा आणि आनंदी रहा.

0: मैत्रिणींनू डाळिंबी या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो आता ऐकूया कार्यक्रम महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बनसवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार रसिक मैत्रिणींनो, मैत्रिणींनो 21 जून या जागतिक योग दिनानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर. आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योग शिक्षिका प्राध्यापिका सुशीला बनसवाल आणि त्या आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. चला तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी. सुशीला बनसवाल, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आपला हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे, तर महिलांनी योग साधारणपणे केव्हापासून सुरू करावं तुम्ही काय सांगाल?
1: महिलांनी योग सुरू करण्यासाठी 1-7 ते 8 वर्ष हा उपयुक्त काल मानता येईल, कारण त्यापूर्वी योग साधना सुरू केल्यास जी हाडांची नैसर्गिक वाढ आहे

0: तिच्यावर परिणाम होऊ शकतो, तर 7 ते 8 वर्ष हा कालावधी उपयुक्त आहे असं बहुतेक सर्वजणच मानतात.
1: स्त्रियांच्या आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम किती महत्त्वाचं आहे बरं?
0: स्त्रियांचं आरोग्य जेव्हा आपण बघायला जातो तर केवळ शारीरिक स्तरावरच विचार करून चालणार नाही, कारण स्त्रियांना जर बघितलं तर त्यांच्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत जे हार्मोनल बदल आहेत ते बरेच होत असतात, आणि या हार्मोनल बदलांमुळे जर आपण बघितलं तर वयात येण्याचा कालावधी, त्यानंतर जर बघितलं तर पुन्हा लग्न आणि त्यानंतर गर्भारपण, प्रसूती पूर्वी प्रसूतीनंतरचा कालावधी आहे, मुलांच्या संगोपनामध्ये आणि आणखीही वाढत्या वयामध्ये बघितलं तर मग प्री मेनोपॉझल सिम्प्टोम, मेनोपॉज कालावधी आणि त्याच्या पश्चातचा कालावधी, म्हणजे एकंदरीतच जर आयुष्य बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यापासून 10-11 वर्षापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत कित्येक हार्मोनल बदल होत असतात, आणि या बदलांमुळे केवळ शारीरिक स्तरावरच नाही तर मानसिक स्तरावर देखील खूप सारे बदल होत असतात, आणि त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर आपण बघितलं तर योग साधना ही मदत करू शकते जास्त आरोग्यवान, जास्त ऊर्जावान आणि त्याचबरोबर जास्त प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी.
1: अगदी अगदी. तर मग नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात हे कोणते कोणते बदल दिसून येतात महिलांमध्ये?
0: नियमित आरोग्य आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल तर नियमित योगाभ्यासही हवा. म्हणजेच जर आपल्याला शारीरिक स्तर, मानसिक स्तर, भावनिक स्तर या सर्व स्तरावर उत्तम आरोग्य हवं असेल तर आपल्याला योग हा आसनांच्या द्वारे मजबूती प्रदान करतो, शरीराला स्थिर ठेवण्याची आपल्याला सवय होते, आणि जेव्हा आपण आसनांमध्ये शरीराला स्थिर करू लागतो तर मन देखील कुठेतरी स्थिर होऊ लागतं. जेव्हा शरीर आणि मन स्थिर होणार तर तेव्हा आपल्याला विचारांवर देखील मनन करता येतं की विचार कधी कोणते निर्माण होतात. आणि जर महिलांच्या बाबतीत बघितलं तर मल्टीटास्किंगही खूप साऱ्या जणींना करावंच लागतं, म्हणजे घर आणि काही कार्यक्षेत्र असेल तिथल्या जबाबदाऱ्या सांभाळा, आणि या मल्टीटास्किंगमुळे बऱ्याचदा ताण वगैरे पण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंच त्या कॅरी करत असतात. पण हा ताण काढता येणं शक्य आहे जेव्हा त्या प्राणायाम आणि प्राणायामाच्या पुढे जाऊन ध्यानामध्ये जातात. तर एकंदरीतच बघितलं तर योग प्राणायाम हा आरोग्य रेग्युलर केला तर उत्तमच राहील.
1: अगदी अगदी, खूप छान. कारण सातत्य हे हवंच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. पण एखादीने विचार केला की मला आता योग साधना सुरू करायची आहे, तर त्या स्त्रीने कोणती काळजी घ्यावी?
0: बघा, योग सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच इतरांशी स्पर्धा न करता, म्हणजेच त्या इतका वेळ करतात आणि मलाही ते करायचंय, किंवा योग वर्ग आपण जॉईन केलेला असेल तर तिथं आधीपासून जे साधक कार्य करत आहे तर त्यांची आसनाची अंतिम स्थिती आहे त्यापर्यंत अट्टहासाने मला पोचायचं, हा जर आग्रह केला तर त्यांना फायद्याऐवजी दुष्परिणाम आणि दुखापती होऊ शकतात. तर सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळात त्यांनी एक साधारण बिगिनर लेवलची आसनं आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने वाढत थोडी इंटरमिजिएट आणि मग कठीण आसनं या प्रकारे करता येईल. आणि त्यामध्ये देखील कालावधी सुरुवातीलाच 1 तास जर शक्य नसेल तर थोडासा 1/2 तास देऊन आणि मग बाकीचा वेळ याच्यात शिथिलीकरण आणि इतर अभ्यास जसे की प्राणायाम, ध्यान करता येतील.
1: अगदी अगदी छान. म्हण मग योग आणि व्यायाम यामध्ये काही फरक आहे का?
0: निश्चितच. जर व्यायाम आपण बघितलं तर बरेच जण व्यायाम हे शारीरिक आरोग्यासाठी करतात, आणि व्यायामाच्या विविध पद्धतींमध्ये आपण बघितलं तर आपली हृदय गती बरीच वाढते, आपली श्वास गती वाढते, कित्येक वेळा व्यक्ती घामाघूम देखील होतो, म्हणजे हे सगळे शारीरिक सिम्प्टम्स आपल्याला व्यायामाच्या बरोबर दिसून येतील. पण त्याचऐवजी जर तुम्ही योग साधना करत असाल आणि तितकाच वेळ, तर त्यावेळेस आपल्याला आपली हृदय गती किंवा श्वास गती वाढलेली दिसणार नाही, आणि घामाघूम होणं हा प्रकार देखील योगासनांमध्ये नाही. आणि त्यामुळेच आपण कॅलरी तर काही प्रमाणात बर्न करतो पण त्या तुलनेत आपण ऊर्जावान जास्त होत असतो. तर ज्यावेळेस आपल्याला शारीरिक कॅलरीज बर्न आउट करायच्या तर त्यावेळेस व्यक्ती व्यायाम प्रिफर करू शकतो. पण त्यालाही पर्याय आज आहे. आज पॉवर योगा वगैरे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये व्यक्ती आणखी जास्त कार्य करून स्वतःच्या ऊर्जेला युटिलाइज करू शकतो. तर व्यायाम शारीरिक स्तरावर तुम्हाला जास्त फायदे देणार, आणि योग बघितलं तर शारीरिक प्लस मानसिक प्लस भावनिक सर्व स्तरावर आपल्याला बेनिफिट देईल.
1: अगदी.
0: जसं खाणं आपलं रुटीन आहे, झोपणं आपलं रुटीन आहे, शारीरिक स्वच्छता आपलं रुटीन आहे, त्याचप्रकारे योग हा देखील आपल्या

0: दिनचर्येचा अविभाज्य भाग ठरू शकतो, कारण तो शरीरातील आपले सगळे सांधे स्नायू यांना लवचिकता देतो आणि त्या ठिकाणी रक्तपुरवठा सुरळीत करतो, म्हणजे शारीरिक आरोग्य. आणि जेव्हा शारीरिक आरोग्य आपलं ठीकठाक राहील तर मन देखील स्थिर होण्याकडे आपला पुढचा जो प्रवास आहे तो निश्चित होऊ शकतो.
1: अगदी, तुम्ही खूप छान सांगितलं की योग हा एक जीवनशैलीचा एक भाग आहे, सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतो. आणि मॅडम, दैनंदिन जीवनात किती वेळ योगाभ्यासासाठी द्यावा बरं?
0: मॅम, याबद्दल आपण असं म्हणजे सांगू शकतो की सर्वसाधारणपणे एक तासापर्यंत व्यक्ती वेळ देऊ शकतो, त्यापेक्षा देखील अधिक ज्यांना वेळ असेल तर ते निश्चितच देऊ शकतात. योग म्हणजे केवळ आसनच नाही हे ह्या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायला हवं, कारण आसनांसाठी इतका वेळ काढणं हे प्रत्येकाला शक्य नाही. पण त्याच्या पुढचा जो भाग आसनांच्या नंतर प्राणायाम, त्यानंतर ध्यान, तर ह्यासाठी सर्व मिळून आपण एकत्रित एक तास द्यायला हरकत नाही.
1: अगदी. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, महिलांसाठीचा आपला कार्यक्रम आहे आणि महिलांच्या अनेक समस्या असतात, त्याच्यापैकी आणखीन आपल्या जीवनातील एक भाग म्हणजे मासिक पाळी. तर मासिक पाळी दरम्यान महिला योगासनं प्राणायाम करू शकतात का?
0: निश्चितच. मासिक पाळी म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त काही काळजी घ्यावी लागते, जसं की पोटावर खूप जास्त दाब पडेल, ताण पडेल किंवा पीळ पडेल, अशा प्रकारची ज्यांना आपण ॲडव्हान्स काही आसनं म्हणू ती टाळून बाकीची ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जसं सूक्ष्म हालचाली, ज्याला सूक्ष्म योग देखील म्हणतात, ते करू शकतो. सर्वसाधारण जे स्ट्रेचेस आहेत नॉर्मल, ते देखील सहजतेनं करता येतात. काही क्रिया जशा की कपालभाती असतील, ज्याच्यामुळे खूप जास्त आपल्या पोटावर आणि पचन संस्था त्याचबरोबर आपल्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमवर देखील थोडा ताण पडू शकतो, तर त्या आपल्याला टाळायला हव्या. बाकीचे जे आसनं आहेत ते निश्चितच करता येतात.
1: बरं, या दिवसांदरम्यान ज्या शारीरिक वेदना होतात, पोटदुखी म्हणा किंवा कंबरदुखी, पायदुखी वगैरे होतात, तर आसनामुळे याच्यामध्ये फायदा होऊ शकतो?
0: निश्चितच, पण त्यावेळेस आपल्याला त्याची पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं मला मासिक पिरियडमध्ये किंवा त्या कालावधीमध्ये त्रास होत असेल आणि त्यावेळेसच मी आसनं करायला किंवा आणखी काही योगिक क्रिया जसं प्राणायाम, मेडिटेशन करायला गेले तर तत्क्षण किंवा तात्कालिक लगेच फायदे दिसणार नाही. हां, पण आपण जेव्हा निरंतरतेनं सातत्यानं करतो, ज्याच्यामध्ये जसं सेतुबंधासन आहे किंवा पेल्विक फ्लोअरवर प्रेशर येणारी काही आसनं आहेत, गॉडेस पोज वगैरे सारख्या, तर ह्या सगळ्या क्रिया आपण रेग्युलर करत गेल्या तर महिने दोन महिने पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कमी त्रासदायक पाळीचा अनुभव निश्चितच येईल.
1: अगदी अगदी. मग PCOD PCOS असलेल्या महिलांसाठी कोणती आसनं फायदेशीर असतात?
0: PCOD PCOS ह्या समस्या आज आपण बऱ्याच जणींमध्ये निश्चितच बघत आहोत आणि ही एक रोग किंवा व्याधी नसून ह्याला आपण म्हणू शकतो जीवनशैलीशी निगडीत एक विकार मानता येईल. ज्याच्यामध्ये की आपला आहार जो आहे तो आहार बदललेला आहे, आहार तर बदललाच आहे, त्या आहाराच्या वेळाही बदललेल्या आहेत. म्हणजे निसर्ग नियमांनुसार ज्यावेळेस सूर्य किंवा जठराग्नी प्रदीप्त आहे त्यावेळेस भोजन न करता खूप उशिरानं जेवण, उशिरा झोपणं आणि पूर्ण जीवनशैलीच अनियमित आहे, तर त्यामुळं ह्या समस्या उद्भवतात. आणि त्यामध्ये आपल्याला योग फक्त आसनं प्राणायाम यापुरताच मर्यादित न ठेवता जीवनशैलीच योगिक कशी करता येईल ती जर केली तर ह्या समस्यांमध्ये योग आणि योगापेक्षा आपण म्हणू की योगिक जीवनशैली जास्त उपयुक्त
1: ठरेल. आपल्या जीवन पूर्ण योगमय होऊन गेलं तर निश्चितच आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल. एका विशिष्ट वयामध्ये किंवा महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यांमध्ये हार्मोनल्स बदल होत असतात आणि कधी

0: थायरॉइड, पॅराथायरॉइड या ग्रंथी, कंठ या क्षेत्रात, तर त्या देखील खूप उपयुक्त. तर भ्रामरी असो, उज्जायी असो आणि सर्व संतुलनासाठी जर बघितलं तर जे प्राचीन ग्रंथांमध्ये योगाच्या वर्णन केलेलं आहे ते नाडी शोधन, तर हे सर्व प्राणायाम अत्यंत उपयुक्त आहेत.
1: अगदी. एरवी, तर महिला आपल्या जीवनामध्ये योग अंगीकारतात आणि योगासनं, योगाभ्यास करू शकतात, पण गर्भधारणा झाल्यानंतर योग करू शकतात का? आणि जर करू शकत असतील तर त्यांच्यासाठी कोणती उपयुक्त आसनं आणि प्राणायाम आहेत?
0: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जसं आपण योग करू शकतो हे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे, की बालक असो की वृद्ध असो, जे निरोगी असो किंवा आजारी, तर गर्भावस्था देखील हा एक टप्पाच आहे. आणि ह्या टप्प्यामध्ये प्रत्येक 3 महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आसन क्रिया ज्या आहेत त्या करण्यासाठी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणूनच पहिल्या टप्प्यातील जे आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या त्याच्यामध्ये काही मॉडिफाईड असतील. जसा जसा हा गर्भावस्थेचा कालावधी शेवटच्या टप्प्यापर्यंत जातो तर तशी ही आसनं आणि प्राणायाम क्रिया बदलतात. त्यातल्या त्यात नाडी शोधनसारखा प्राणायाम हा नेहमी आपण करू शकतो. भ्रामरी सारखा आहे तो देखील आपल्याला सर्व संतुलनासाठी, म्हणजे आपल्या शरीरातील नाड्यांच्या संतुलनासाठी नाडी शोधन पण करताच येणार आहे. बालासन सारखा आसन जे आहे ते आपण अगदी शेवटपर्यंत, भद्रासन जे आहे ते 9व्या महिन्यापर्यंत आपल्याला करताच येणार आहे. सुरुवातीचा टप्पा जसं पहिले 3 महिने, तर त्यावेळेस कॅटकाऊ पोस किंवा त्याच्यामध्ये कोबरा पोस वगैरे पण उपयुक्त आपण मानू शकतो. आणि मग नंतर जसं जसं कालावधी वाढत जातील तसे जसे त्रिकोणासन असतील, वॉरियर असतील, तर त्याच्यामधले काही मॉडिफाईड हे निश्चितच करता येतात.
1: अगदी. आणि आता जे तुम्ही आता प्राणायाम आणि योगासनं सांगितली, तर हे कुठल्या तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करावीत की ते मनाने पण करू शकतात?
0: नाही, निश्चितच मनानं ही आसनं आणि प्राणायाम क्रिया करू नये. कारण एक आसन किंवा प्राणायाम चुकीचं केलं तर त्याचे जितके दुष्परिणाम होतात ते इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे जसं कम्प्युटर आज आपण वापरतो, काही डिलीट केलं की अनडू करतो, पण आरोग्याच्या बाबतीत जे काही नुकसान होतात तर त्यांना आपल्याला रिव्हर्स

जी स्पंदनं येतात ती या भागावर जे रक्तपुरवठा आणि सर्क्युलेशन आहे ते वाढवतात आणि त्यामुळं आपली मास्टर ग्लँड आहे तिचं सिक्रिशन उत्तम होतं आणि मास्टर ग्लँडकडून जे हार्मोन सिक्रीट होऊन बाकीच्या ग्रंथींपर्यंत येतात तर त्यामुळं त्या ग्रंथी देखील संतुलित व्हायला मदत होत असते. जसं उज्जाई आहे जिथे

0: ची जी आसनं आहे ती देखील सहजपणे आणि सुरक्षितपणे करू शकतो.
1: प्रसूती झाल्यानंतर शरीरामध्ये खूप बदल झालेले असतात, वजन वगैरे वाढलेलं असतं, आणखी थोडा स्थूल पण आलेला असतो, तर योगा आणि प्राणायाम केल्यानंतर त्या स्त्रीचं शरीर पूर्ववत होऊ शकतं का?
0: शरीरामध्ये जसं गर्भावस्थेमध्ये काही बदल होतात, हार्मोनल बदल होतात, आपण पूर्वावस्था म्हणतो तर ते बाह्य अपिअरन्सच्या दृष्टीनं बऱ्याच वेळी गृहीत धरत असणार की वाढलेलं वजन आहे ते कमी झालं, शेपमध्ये आलो तर आपण पूर्ववत झालो. आतील जे हार्मोनल बदल आहेत जे गर्भावस्थेमध्ये होते, बाळाला आपण पाचतो त्यासाठी आपल्या काही शारीरिक स्थिती बदललेल्या असतात, तर त्या पूर्ववत व्हायला काही जास्त काळ लागू शकतो. पण निश्चितच आपण बाह्य अपिअरन्स म्हटलं तर ते आपलं पूर्ववत निश्चितच होऊ शकतं.
1: छान. आणखीन एक सर्वात महत्वाचं जे आपल्या जीवनामध्ये एका गोष्टीने थैमान घातलं आहे ती म्हणजे तणाव, चिंता, नैराश्य. हे प्रत्येकाच जीवनात कधी ना कधी आलेलं असतं, प्रत्येक जण त्याला सामोरं गेलेलंच असतं. कधी कधी म्हटलं जातं की हा जीवनाचा एक भाग आहे की काय, तर मग असंच तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी योग आणि प्राणायाम हे मदत करू शकतं.
0: निश्चितच, कारण आज ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचं कारण आहे आज आपण मल्टिपल ऍक्टिव्हिटीज करतो, आपल्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वाढलेल्या आहेत, आणि त्यातल्या त्यात ज्या वर्किंग वुमेन असतील किंवा घरही सांभाळणाऱ्या दोघांच्याही जबाबदाऱ्या कमी झालेल्या नाहीयेत, आणि त्यामुळं निश्चितच दैनंदिन कामकाजामध्ये ताण हा येतोच. आणि हा ताण निवारण करण्यासाठी काही ना काही आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपण जेव्हा सुरुवात करतो तर काही जणी त्यामध्ये योगाची काही आसनं ही सुरुवातीला करायला सुरुवात करतात. आता ही आसनांची प्रॅक्टिस जी आहे तर ती आपल्याला शरीर स्तरावर थोडंसं स्थिर खंबीर बसायला मदत करते. म्हणजे बाकीचे गेम खेळत असताना किंवा व्यायाम करत असताना जितक्या सातत्यानं हालचाली होतात तितक्या आपण आसन करताना करत नाही, आणि त्यामुळेच जेव्हा एकदा शरीर स्थिर बसणं सुरू होतं तर मनही देखील आपल्याला स्थिर करणं शक्य होतं. कारण मन पळून पळून किती पळणार, जसं मनात विचार आला, काही करायचं आहे आणि विचार आला आणि ताबडतोब आपण शारीरिक हालचाली करून ॲक्शनमध्ये आलो तर शरीर पण ॲक्शनमध्येच असणार आहे, आणि त्यामुळं आपल्याला आसनं जेव्हा करतो तर शारीरिक स्थिरता ती मानसिक स्थिरतेकडे नेणारी असते. का? तर आसनाचा होल्डिंग कालावधी जसं आपण अर्धा मिनिट, एक मिनिट, दोन मिनिट, तीन मिनिटं, आणि मग नंतर आपण प्राणायाम अभ्यास करतो तर कोणत्या ध्यानासनात बसतो, प्रत्यक्ष ध्यानाचाच अभ्यास करतो तर 5-7-10-15 मिनिटं. शरीर जेव्हा स्थिर झालेलं आहे तेव्हा मनाला कळतं की माझ्यामध्ये कितीही विचार आले आणि कितीही करण्याचे प्लॅनिंग झाले तरी शरीरानं साथ दिली नाही तर मी काहीच करू शकणार नाही, आणि मनालाही मग आपण नियंत्रित करण्याकडे जातो. दुसरा हा फायदा होतो की आसनांमध्ये, आसनांच्या नंतर प्राणायाम आणि ध्यान या सगळ्या अभ्यासामुळे आपल्या शरीरातील जे स्ट्रेस हार्मोन आहेत त्यांचं प्रमाण जे आहे सिक्रेशनचं कमी कमी होत जातं, आणि व्यक्तीला जेव्हा प्राणायाम करतो तर जी ऊर्जावानता किंवा ध्यान करतो त्यामध्ये येणारा आनंद, तर त्याच्यामुळे जे फील गुड हार्मोन आहेत डोपामाइन म्हणू शकतो किंवा असे ते जास्त सिक्रेट होतात, तर निश्चितच ताणतणाव आणि ह्या सर्व जे त्याच्याशी निगडीत मग पुढे एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, आणखी गंभीर समस्या पण, तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी योग हा खूप उपयुक्त आहे.
1: छान. आणखीन एक व्याधी जी सर्वसाधारणपणे जडलेली आढळते आणि म्हणतात की ही व्याधी सरणापर्यंत आपली सोबत करते, ती म्हणजे मधुमेह. आणि मधुमेह हा प्रत्येक घरामध्ये शिरलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक ना एक व्यक्ती मधुमेही आहेच. तर मधुमेह असलेल्या महिलांसाठी कोणते योगासनं आणि प्राणायाम उपयोगी ठरू शकतात?
0: मधुमेह होण्याची कित्येक कारणं असू शकतात, आणि या कित्येक कारणांमध्ये एक मुख्य कारण जर बघितलं तर त्याच्यामध्ये मानसिक ताण हा एक प्रामुख्यानं आढळणारा घटक आपण बघू शकतो. मागेच आपण जसं ताणतणावासाठी योग बघितलं तर त्या ठिकाणी आपण बघितलं की नियमित केलेली योगासनं, प्राणायाम आणि ध्यानक्रिया ह्या मानसिक ताणाचं प्रमाण कमी करतात, कारण त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन हे कमी होणार आहेत. तर मधुमेह या ठिकाणी जर बघितलं तर पॅनक्रियाज ग्रंथीचं फंक्शनिंग सुधारणं हा एक दृष्टिकोन समोर ठेवून आपण आसनांचा विचार केला तर पोटावर दाब, ताण आणि पीळ येतील अशी सर्वच आसनं ज्याच्यामध्ये योग मुद्रासन आहे, त्याचबरोबर वक्रासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे, समोर वाकली जाणारी ज्याच्यामध्ये जानुशिरासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, पोटावर झोपून जी आपण आसनं करतो ज्याच्यामध्ये मकरासन आहे किंवा

0: धनुरासन आहे, त्याचबरोबर मंडुकासन आहे किंवा कोबरा पोज बघितले तर हे सगळे पोटावर धड जेव्हा आपण वर उचलतो तर ताण देखील आणि खाली बॉडी टेकलेली आहे त्यामुळे दाब देखील निर्माण करतात. तर अशी सर्वच आसनं जी पोटावर दाबताण पीळ निर्माण करतील ती मधुमेहासाठी उपयुक्त आहेत. आणि प्राणायामाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नाडी शोधन अत्यंत उपयुक्त ठरेल, कारण नाडी शोधनाला हठग्रंथांमध्ये सर्वोत्तम प्राणायाम मानलेला आहे आणि त्यामुळं व्यक्तीचा ताण कमी होत उत्तम स्थिती हार्मोन सिक्रिशनसाठी निर्माण होते. आणि जेव्हा सर्वच हार्मोन संतुलित प्रमाणात निर्माण होतील तर निश्चितच मधुमेहासाठी आपल्याला एक पूरक की कसं हील होणार ती स्थिती शरीरात प्राणायामच्या आधारे देता येणार आहे. आणि ध्यानाच्याही आपल्याला विविध क्रिया ज्या आहेत ज्याच्यामध्ये ब्रीथ अवेअरनेस, श्वासावर जागृतीचं ध्यान, योग निद्रा आहे, ती देखील तणाव रिलीज करून मदत करू शकते. तर मधुमेहामध्ये ह्या सगळ्याच क्रिया उपयुक्त आहेत.
1: बरं, मग मधुमेहांची जी औषधं असतात ती त्यांना घ्यावीच लागतात रोज दैनंदिन आपल्या जीवनामध्ये, तर मग औषधं योगा आणि प्राणायाम केल्यामुळे कमी होऊ शकतात?
0: निश्चितच. कित्येक उदाहरणं मी योग थेरपी योग उपचारही देते आणि याच्यामध्ये प्री डायबेटिक किंवा डायबेटीस सुरू झालेली व्यक्ती ज्यांनी योगिक जीवनशैली अंगीकारलेली आहे आणि सातत्यानं ते त्यांचं खानपान म्हणजे डाएट आहे त्याच्यावरही नियंत्रण ठेवतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या योगिक क्रिया जसं आसनं, प्राणायाम, ध्यान, धारणा हे करतात तर त्यांची औषधं कमी झालेली आहे आणि कित्येक जणांची औषधं सुटलेली देखील आहेत. तर आपल्या मनानं कोणत्याही ठिकाणी औषधं न थांबवता औषधांबरोबर आपण ह्या सगळ्या योगिक क्रिया करायच्या आणि नियमित तपासणीमध्ये आपल्याला आपले जे एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ आहे, त्यांच्याकडून जसे औषधाचे डोस कमी होतील त्याप्रकारे औषधं कमी किंवा बदलून मग ती वेळी थांबवता देखील येतील.
1: छान. आणखीन महिलांच्या जीवनामध्ये येणारा एक टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. तर मग रजोनिवृत्तीच्या काळामध्ये शारीरिक मानसिक बदल होत असतात, अशा बदलांमध्ये योगाचा काय फायदा होतो?
0: रजोनिवृत्तीचा काळ हा सर्वसाधारण आपण बघितला तर पूर्वी 85 पुढे येत होता आणि आज हे बऱ्याच जणींमध्ये खूप लवकर म्हणजे लेट एक मिडल 40 किंवा 85 खूप पूर्वी येत आहे. कारण ह्याच्यामध्ये जर कारणीभूत घटक बघितले तर त्याच्यामध्ये आजची जी जीवनशैली धावपळीची आहे ती निश्चितच एक मोठा घटक आहे. तर या ठिकाणी रजोनिवृत्ती काळामध्ये आपल्याला आपल्या वयानुसारच पाळी येत आहे हे पण बघणं आणि ती पूर्वी येत असेल तर काही हार्मोनल असंतुलन आहे का ते बघत त्या अनुरूप आपल्याला वेगवेगळ्या योगिक क्रिया ज्या आहेत त्या करता येतील आणि त्यामध्ये देखील आपल्याला आसनं आसनांच्या द्वारे शरीर स्थिरता जी प्राप्त केलेली आहे त्यात जास्ती काळावधी आपल्याला प्राणायामसाठी देणं आणि प्राणायामानंतर आपल्याला शिथिलीकरण योगनिद्रा ज्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देणार, कारण ह्या ठिकाणी ताण निवृत्ती हा एक महत्त्वाचा भाग आहे जो प्राणायाम शिथिलीकरणाच्या विविध क्रिया ज्याच्यात रिलॅक्सिंग पोझेसमध्ये आपण करतो आणि ध्यान हे खूप उपयुक्त ठरतं.
1: खूपच छान. या वर्षीची आपल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजे निरोगी वृद्धत्वासाठी योग. तर यामध्ये प्रत्येकाला चिरतरुण राहावं असं वाटतं, चांगलं दिसणं हा महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो, तर यासाठी योग आणि प्राणायाम कसं मदत करतं? बरं,
0: सर्वसाधारण आपण बघितलं की आपल्याला एक तरुणाईपर्यंत म्हटलं तर शरीरातील ज्या नवनिर्मिती क्रिया आहेत ह्या खूप वेगवान असतात आणि जसंच आपण एक 85 किंवा 60 घरामध्ये जातो तर त्यावेळेस काय होतं तर शरीरातील जी पेशींची नवनिर्मिती आहे ज्या जुन्या मृत पेशींना रिप्लेस करत असतात ती निर्मिती थोडी थोडी कमी कमी होत जाते आणि त्यामुळं एजिंग आहे ते पटकन दिसू लागतं. पण ज्यावेळेस आपण योगिक क्रिया करतो आणि योगिक क्रिया म्हणजे जी दिनचर्या आहे जीवनशैली आहे तिचा अवलंब करतो, म्हणजेच कसं की आपल्या बायोलॉजिकल क्लॉक म्हणू किंवा जे जैविक घड्याळ आहे त्यानुसार आपलं उठणं झोपणं आहार असेल आणि आहार पण कसा स्थानिक असायला पाहिजे, म्हणजे आपण जर इथे आपल्या मराठवाडा त्यातल्या त्यात बघितलं तर उष्ण अशा प्रदेशात राहतो आणि इतर प्रदेशातील खूप सारे सुके मेवे किंवा फ्रूट आणून आम्ही खूप पौष्टिक खातो हे म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये खूप चांगली निर्मिती होईल असं नाही. तर योगातील शुद्धी क्रिया या ठिकाणी खूप उपयुक्त ठरतील, कारण तुम्ही बाहेरचं कितीही पोषण टाकता पण ते पचवायला आणि त्याच्यातून निर्मिती करायला तुमचं शरीर तयार तर असायला पाहिजे. आणि हठग्रंथांमध्ये षटकर्मांचा उल्लेख येतो, षट म्हणजे 6,

0: फक्त सहा शुद्धी क्रिया असतात ज्याची जशी आवश्यकता म्हणजे ज्याचं वात पित्त किंवा कफ असंतुलन असेल. आपण बघितलं तर जीवनाचा कालावधी बालपणी वेगळं तत्व प्रभावी असतं, तरुणपणी बघितलं तर पित्त प्रधानता असते, म्हातारपणी बघितलं तर वात प्रधानता असणार आहे. तर आपल्याला ह्या त्रिदोष संतुलन ह्यासाठी शुद्धीकर्म पण करून घेणं, आणि एकदा शुद्धीकर्म केलं तर मग तुम्ही जो काही आहार घेणार आणि क्रिया करणार आहात तर त्याच्यातून शरीरातील पेशींची नवनिर्मिती आहे ती वेगानं होऊ शकते, आणि निश्चितच एजिंग आहे त्याला आपण प्रलंबित करू शकतो.
1: अगदी अगदी, खूपच सुंदर. आणि आपल्या महिलांना या सगळ्या गोष्टीचा आनंद नक्कीच होईल. आणि जाता जाता मॅडम, महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: महिलांच्या बाबतीत मी जर बघितलं तर खूप साऱ्या महिला एक्सक्युजेस देतात, म्हणतात की आम्ही दिवसभर खूप व्यस्त असतो, इतके बिझी आहे की आम्हाला घरची आणि नोकरी करणाऱ्या असल्या तर आम्हाला बाहेरची सगळी जबाबदारी घेताना आमच्या स्वतःच्यासाठी वेळच मिळत नाही. पण ह्याच्यात हे खूप महत्त्वाचं आहे की जर तुम्ही एका कुटुंबातील करती धरती महिला आहात तर तुम्हाला इतरांची काळजी, इतरांचं जेवण खानपान आणि सगळ्या क्रिया वेळेवर व्हाव्यात यासाठी तुम्ही इतकी दिवस रात्र मेहनत करता. पण जे शरीर, जे मन, जे बुद्धी वापरून तुम्ही हे सगळं करणार आहात, करत आहात, तर त्याची जर काळजी घेतली नाही तर तुम्ही तितकी चांगली घेऊ शकणार नाही. आणि त्यामुळंच स्वतःची काळजी घेणं शिका, आणि ही काळजी जी आहे ती आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक सर्व स्तरावर घ्यायची आहे. आणि त्यासाठी उपयुक्त तुम्हाला वाटत असेल की आम्ही वॉकिंगला जाऊ तर 5-10 मिनिटं का होईना वॉकिंगला जाऊन येऊ शकतात. तुम्हाला वाटत असेल मी एकाच वेळी एक तास नाही काढू शकत तर अर्धा तास काढा. तुम्हाला अर्धा तास काढता येणं शक्य नाही तर तुम्ही सकाळी 10 मिनिटं, दुपारी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं करू शकतात. सकाळी जी आहेत, जी उपाशी पोटी करायला पाहिजे अशा काही क्रिया जसं प्राणायाम आदी तुम्ही करून घ्या. दुपारी तुम्ही निवांत असाल त्यावेळेस एखादं ध्यान वगैरे तुम्ही करू शकता. संध्याकाळी दुपारचं जेवण होऊन 1-3-4 तास झाले त्यावेळेस तुम्ही काही आसनं करू शकतात. म्हणजे सकाळी खूपच व्यस्तता असेल तर असं अजिबात नाही की सकाळीच योगासनं करावी. हा, काही क्रिया असतात ज्या उपाशी पोटी करायला पाहिजे त्या सकाळी तुम्ही 10-15 मिनिटं काढून उरकून घेऊ शकतात, आणि बाकीच्या काही क्रिया ज्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात. तर एनी हाऊ स्वतःसाठी किमान अर्धा तास तरी काढा ही महिलांना माझी विनंती आहे. कारण मी प्रोफेशनल काम करत होते तर इतक्या आरोग्य समस्याने बाधित होते, आणि जेव्हा योगाला सुरुवात केली तर आरोग्य कसं उत्तम होत गेलं हे कळलंच नाही. तर त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की मी स्वअनुभवातून जे आरोग्याचा अनुभव घेते

0: मिनिटं काढून उरकून घेऊ शकतात आणि बाकीच्या काही क्रिया ज्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात. तर एनी हाऊ स्वतःसाठी किमान अर्धा तास तरी काढा ही महिलांना माझी विनंती आहे. कारण मी प्रोफेशनल काम करत होते तर इतक्या आरोग्य समस्यांनी बाधित होते आणि जेव्हा योगाला सुरुवात केली तर आरोग्य कसं उत्तम होत गेलं हे कळलंच नाही. तर त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की मी स्वअनुभवातून जे आरोग्याचा अनुभव घेते ते आपणही घ्यावा आणि योग करत राहावं.
1: अगदी तुम्ही इथे आलात आणि महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर इतकी भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बन्सवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात.

मैत्रिणींनू जगावेगळी प्रेमकहाणी या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनू, आता मुलांची शाळा सुरू झाली आहे तर आपल्याला प्रश्न पडलेला असतो की मुलांना डब्यात काय द्यायचं बरं. मग मुलांना भाजी पोळी असं वेगळं काही नको असतं, त्यांना एकच काहीतरी पदार्थ हवा असतो की जो पटकन आपण हातात घेतला आणि पटकन संपवला असा. तर असाच एक आजचा आपला पदार्थ आहे, आजची आपली रेसिपी आहे पनीर भुर्जी रोल. तर याचं साहित्य आहे पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, टोमॅटो सॉस किंवा सोबत हिरवी चटणी. मग आता याची कृती कशी करायची, तर कढईत तेल गरम करून घ्यायचं, त्यात कांदा परतून घ्यायचा. कांदा गुलाबी झाल्यावर हिरवी मिरची टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. मग त्यात हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ घालायचं. किसलेला पनीर घालून 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद

करायचा आणि चपातीवर हिरवी चटणी किंवा सॉस लावायचा, त्यावर पनीर भुर्जी ठेवायची आणि घट्ट रोल करायचा. रोल अर्धा कापून डब्यात भरायचा. आणि यामध्ये बरं का मैत्रिणींनो, तुम्ही थोडं किसलेलं चीजही टाकू शकतात किंवा थोडीशी काकडी, कोबी किंवा गाजराचा किसही परतून त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो बरं. तर हा रोल 10 ते 15 मिनिटात पटकन तयार होतो आणि डब्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पर्यायही आहे.

नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत माझ्या आठवणीतलं गाव. असं म्हणतात, माणूस कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, कितीही आधुनिक जीवनाच्या प्रवाहात वाहत गेला, तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमच जिवंत राहते ती त्याच्या गावची आठवण. कारण गाव म्हणजे केवळ काही घरांचा समूह नसतो, गाव म्हणजे संस्कारांचं विद्यापीठ, माणुसकीचं मंदिर आणि आठवणींचा अथांग सागर. आज मी तुम्हाला माझ्या आठवणीतल्या अशाच एका सुंदर गावाची सफर घडवणार आहे. ते गाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वसलेलं माझं लाडकं गाव, हळदा गाव. अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं गाव जणू निसर्ग मातेने स्वतःच्या हिरव्यागार पदराखाली या गावाला प्रेमाने जपून ठेवलं आहे. सह्याद्रीच्या रांगांनी, डोंगर दऱ्यांनी आणि सुपीक शेतांनी वेढलेल्या या गावाकडे पाहिलं की मन प्रसन्न होतं. छत्रपती संभाजीनगरहून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर हळदा हे गाव वसलेलं आहे. उत्तर दिशेने सिल्लोडकडे वाटचाल सुरू केली असता शहराची धावपळ मागे पडताच दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार शेती आणि ग्रामीण जीवन यांचे सुंदर दर्शन घडू लागते. निसर्गाच्या सानिध्यातून वाटचाल करत मातीचा सुगंध आणि गावाकडच्या शांततेचा अनुभव घेत आपण हळदा गावात पोहोचतो. पहाटेच्या वेळी गावात एक वेगळीच जादू अनुभवायला मिळायची. पूर्व दिशेला उगवणाऱ्या सूर्याची लालिमा आकाशभर पसरलेली असायची. पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, गोठ्यातल्या जनावरांचा आवाज आणि मंदिरातून येणारा घंटानाद, यामुळे दिवसाची सुरुवात भक्तिमय आणि मंगलमय व्हायची. बालपणी आम्ही सर्व भावंड उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जायचो. गावातल्या वागरा नदीत मनसोक्त खेळायचो, नदीत बसायचो, आंघोळ करायचो, पोहण्याचा सरावही करायचो. खेळून झाल्यावर शेतातील म्हणजेच बखारीवरील घरी परत यायचो. घरी आल्या आल्या आजीच्या हातच्या चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या आणि त्याच्यासोबत स्वयंपाकघरात खुंटीला अडकवलेल्या शिंक्यातल्या लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा भाकरीवर टाकून खाण्याची मज्जाच काही न्यारी होती. दिवसभर गाव हुंदडून आल्यावर रात्री चंद्र चांदण्या बघत आणि सोबत आजीच्या गोष्टी ऐकत ओसरीवर कधी झोप लागायची खळायचंच नाही. मग सकाळ व्हायची ती थेट कोंबड्याच्या आरोण्यानेच, गाईच्या हंबरण्याने आणि उगवत्या सूर्याच्या किरणांनीच. अशा या गावाला धार्मिक त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावापासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला

असलेल्या इतिहासाची साक्ष देणारा वेताळवाडीचा हा किल्ला, वेताळवाडी किल्ला। डोंगर माथ्यावर विसावलेला हा किल्ला परिसराच्या वैभवशाली इतिहासाचा मुकसाक्षीदार म्हणून उभा आहे। किल्ला बघताच मन नकळत इतिहासाच्या पाऊलखुणा शोधू लागतं। वेताळवाडी किल्ला हा केवळ दगडांचा समूह नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा, दूरदृष्टीचा आणि स्थापत्यकलेचा एक जिवंत पुरावा आहे। काळाच्या ओघात अनेक साम्राज्यांचे राज्य पाहणारा हा किल्ला आजही खंबीरपणे उभा आहे। किल्ल्याच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर नजरेस पडतात ते तीन भक्कम बुरुज। त्या बुरुजांची ठेवण आणि बांधकाम अशा पद्धतीने केलं आहे की कोणी शत्रू हल्ला करण्याच्या विचाराने किल्ल्यात शिरला असला तर तो बरोबर तीन बुरुजांच्या त्रिकोणात अडकला जाईल आणि पुढे हल्ला करण्याआधीच पकडलाही जाईल। थोडं पुढे गेल्यावर उतारावर वर चढण्यासाठी दगडी बांधकाम असलेल्या पायऱ्या नजरेस पडतात। पायऱ्या चढताना प्रत्येक पाऊल जणू इतिहासाच्या जवळ घेऊन जात आहे असं वाटतं। जसं जसं आपण वर चढत जातो तसं तसं किल्ल्याचे अवशेष आपल्याला त्या काळातील वैभवाची जाणीव करून देतात। प्राचीन तोफा, मजबूत बुरुज, प्रवेशद्वाराचे अवशेष, धान्याच्या खोल्या हे सर्व बघून त्या काळातील कुशल नियोजनाचं दर्शनच घडतं। काळाच्या ओघात किल्ल्याची तटबंदी काहीशी ढासळली आहे, तरी त्या भग्न दगडांमध्ये आजही शौर्याच्या आणि संघर्षाच्या कथा दडलेल्या आहेत। वेताळवाडीच्या किल्ल्याचा इतिहास शतकापूर्वीच काळात हरवून गेला, मात्र पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार वेताळवाडी किल्ला 12व्या शतकात उभारला गेला असावा। चालुक्य आणि यादवकालीन किल्ला कालांतराने निजामांच्या राज्यात सामील झाला। गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की पूर्वी या किल्ल्याचा उपयोग परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि गावचं संरक्षण करण्यासाठी केला जात असे। काही वर्षानंतर इंग्रजांचे जेव्हा राज्य आले त्या काळी या किल्ल्याचा उपयोग मुख्य बाजारपेठ म्हणून पण केला गेला। इथल्या बाजारपेठातला माल देश विदेशात निर्यात केला जात असे, त्यामुळे गावात धनसंपत्ती भरपूर प्रमाणात होती। वेताळवाडीच्या परिसरात एक अर्धवट राहिलेलं प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहायला मिळतं। काळ्या पाषाणावर कोरलेलं हे मंदिर आणि त्याचं बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी त्यातील कलाकुसर आणि बांधणी पाहता त्या काळातील शिल्पकारांच्या अद्वितीय प्रतिमेची प्रचितीच येते। त्या मंदिराच्या लगतच एक खोल गुहा आहे। ज्येष्ठ मंडळी सांगतात की ही गुहा नसून हा पूर्वी एक भुयारी मार्ग होता जो थेट अजिंठा लेणीपर्यंत पोहोचवायचा, पण या मार्गाबद्दल फारशी माहिती नसल्याने तो भुयारी मार्ग दुर्लक्षित राहिला आणि काळाच्या ओघात त्या मार्गावर झाडे वेलींनी आपले घर केले असा हा वेताळवाडीचा किल्ला। किल्ल्यावरून दूरवर पसरलेला निसर्ग निहाळताना या भागातील ऐतिहासिक घटनांची जाणीव मनाला स्पर्शून जाते। सूर्योदयाच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारी सोनेरी किरणांनी उजळलेली धरती आणि संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर पसरलेली केशरी छटा या दृश्यामुळे हा परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हसवरील जिवंत चित्रासारखा वाटतो।

सध्या वेतावाडीच्या किल्ल्याची पडझड झाली आहे. हा किल्ला दुर्लक्षित झाल्यामुळे किल्ल्याचे बरेच भाग जमीनदोस्त झाले आहेत. शिल्लक राहिलेले अवशेष आजही पराक्रमाची आणि स्वाभिमानाची साक्ष देतात बरं का. त्यांच्या भग्न भिंतीवर काळाने कितीही आघात केले असले तरी त्याचा इतिहास आजही अभिमानाने उभा आहे. हळदा गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेला असल्यामुळे या भूमीला निसर्गाचं जितकं वरदान लाभलं आहे तितकाच धार्मिक वारसाही आहे बरं का. किल्ल्यावरून वेताळवाडी गावात आल्यावर उत्तरेकडे जाणारी पायवाट पकडत सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे ते रुद्रेश्वर मंदिर आणि गुहा. पायवाट कच्ची आहे, डोंगराळ भागातून आहे. साधारण 45 मिनिटं पायी चालत गेल्यावर गुहेमध्ये स्थित रुद्रेश्वर मंदिर नजरेस पडतं. घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठीही आकर्षणाचं ठिकाण आहे. रुद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायवाटेने ट्रेक करावी लागते. हा प्रवास जितका रोमांचक आहे तितकाच निसर्ग सौंदर्याने नटलेलाही आहे. वाटेत उंच उंच वृक्ष, हिरव्यागार वनराई आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आपलं मन प्रसन्न करतो. या पायवाटीवरून चालताना अनेक ठिकाणी लहान मोठे ओढे आणि नदीचे प्रवाह पार करावे लागतात. स्वच्छ थंडगार पाण्यातून वाट काढताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो.

प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जातं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी मंदिराची भव्यता बघून डोळे दिपून जातात.

हे मंदिर का पूर्ण राहिलं याविषयी कोणतीही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, पण स्थानिक परंपरा आणि लोककथांमध्ये या संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. जेव्हा अजिंठा लेणी कोरली जात होती त्याच वेळी या मंदिराचीही निर्मिती होत होती, पण ती अर्धवटच राहिली. असं का झालं? बांधकाम अर्धवट का राहिलं? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. इतिहास जिथं मौन धारण करतो तिथं लोकपरंपरा त्या रिकाम्या जागा आपल्या कल्पनांनी भरून काढतात. याच ऐतिहासिक परिसरात हिरव्यागार वृक्षाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात वसलेलं आहे हे रुद्रेश्वर मंदिर. भगवान शंकराला समर्पित असलेलं हे मंदिर पंचक्रोशीत भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे. मंदिर प्राचीन काळाशी निगडीत असल्यानं अभ्यासकांच्या मते याचा संबंध हेमाडपंथी स्थापत्यशैलीशी असू शकतो. रुद्रेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी असलेला बाराही महिने अखंड वाहणारा धबधबा हे या ठिकाणाचं आणखीन एक विशेष आकर्षण आहे बरं का. पावसाळ्यात त्याचं रौद्र आणि भव्य रूप पाहण्यासारखं असतं, तर इतर ऋतूतही

त्याची सतत वाहणारी जलधारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. मराठवाड्यासारख्या प्रदेशात प्रखर उन्हाळा असताना सुद्धा ही जलधारा वाहते हे आश्चर्यकारक आहे. नेमकी ही जलधारा येते कुठून याचा शोध बऱ्याच अभ्यासकांनी घेतला, पण आजपर्यंत कोणालाही त्याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही. ही निसर्गाची किमया आहे असे स्थानिक लोक मानतात. खळखळणारा धबधबा आणि त्याच्या शेजारी गुहेतील शांतता याचे अद्भुत मिश्रण मनाला विलक्षण शांती देऊन जातं. लहानपणी या मंदिराच्या परिसरात जाताना मनात एक वेगळीच उत्सुकता असायची. वडीलधारी मंडळी सांगत असलेल्या कथा ऐकताना या दगडामध्ये दडलेला इतिहास अनुभवण्याचा प्रयत्न करायचो. संध्याकाळच्या मंद प्रकाशात या मंदिराच्या अपूर्ण राहिलेल्या अवशेषाला जणू पूर्ण होण्याची आस आहे असा आजही भास होतो. या ऐतिहासिक ठेव्याच्या सान्निध्यात वाढण्याचं भाग्य लाभणं ही अभिमानाची बाब आहे. हजारो वर्षाचा इतिहास, प्राचीन कला आणि भारतीय संस्कृतीशी अमूल्य परंपरा यांचा साक्षीदार असलेला हा परिसर आपल्याला समृद्ध वारशाची जाणीव करून देतो. गावातील मंदिरं, वडाची झाडं, पाणवठे, ओसरीवर गप्पा मारणारी ज्येष्ठ मंडळी, संध्याकाळी गुराढोरांसोबत घरी परत येणारा शेतकरी आणि चुलीवर बनणाऱ्या जेवणाचा दरवळ, या सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीच्या कप्प्यात आजही तितक्याच जिवंत आहेत. हळदा हे फक्त हिरव्या शेतांनी सजलेलं गाव नाही, तर इतिहास, संस्कृती आणि परंपरेनं जतन केलेली एक परंपराच आहे.

अजिंठा लेणीच्या कुशीत विसावलेलं अर्धवट राहिलेल्या हेमाडपंथी मंदिराच्या गूढतेने भरलेलं आणि वेतावाडीच्या किल्ल्याच्या वैभवाने समृद्ध असलेलं कायमचं घर करून बसलं आहे हे माझ्या मनातलं माझं लाडकं गाव. आज काळ बदलत आहे. गावात पक्के रस्ते आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान पोचलं आहे. शिक्षण आणि विकासाच्या नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत. पण या सर्व बदलांमध्येही हळदा गावाचं साधेपण, आपुलकी आणि माणुसकीचा झरा आजही तसाच अविरत वाहत आहे. शहरातील धकाधकीच्या जीवनात कधी मन थकून जातं तेव्हा आठवणीच्या पावलांनी मी पुन्हा माझ्या गावात जाऊन पोचते. त्या मातीचा सुगंध, त्या रानावनातील वारा, त्या लोकांचं प्रेम आणि बालपणीच्या आठवणी पुन्हा मनाला नवीन संजीवनी देऊन जातात.

खरच गाव म्हणजे फक्त भौगोलिक सीमा नाही, गाव म्हणजे भावना, संस्कृती आहे, आपुलकी आहे आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा अमूल्य ठेवा आहे। माझ्यासाठी हळदा हे फक्त एक गाव नाही तर माझी ओळख आहे, माझ्या अस्तित्वाचा पाया आहे, माझ्या बालपणीचा साक्षीदार आहे आणि म्हणूनच आजही अभिमानाने म्हणावंसं वाटतं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सान्निध्यात फुललेलं, माणुसकीच्या सुगंधाने दरवळलेलं, आठवणीतलं हे हळदा गाव माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं।

मैत्रिणींनो, आत्ताच आपण आठवणीतलं गाव हा कार्यक्रम ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं मैथिली भोकरे यांचं.

मैत्रिणींनो, अजिंठा या चित्रपटातील हंसिका अय्यर यांच्या स्वरातील ना धू महानूर यांचं गीत आपण ऐकलं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

2026 या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विज्ञान भवन नवी दिल्ली इथे आयोजित कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या ॲल्युमिनियमची निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचाच भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणाचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातल्या तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेची

0: च्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है। करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है। 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है।
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे। ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती, त्याचप्रमाणे हे ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे। नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या ॲल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल, त्यामुळे महत्वाच्या ॲल्युमिनियम एक्सट्रुशन्सच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल, तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रांमधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं ते म्हणाले। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। या महत्वाच्या प्रकल्पामुळे ॲल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरचं देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले।
2: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो PSUs है, ये नई नई टेक्नोलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है। मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की PSUs के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं।
0: या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं। या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं। छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं। जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केलं। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे। वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेनेनं गोरेगाव नेस्को इथं, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिव इथल्या षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसारित होत आहेत। अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागानं पोलीस उपायुक्तांना दिली आहे। मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण

0: आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसापासून बुलडाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी आज तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर महाजन यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन तुपकर यांनी उपोषण सोडलं. मात्र आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहील. काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित केलं आहे असं तुपकर यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोष कायद्याअंतर्गत तक्रार समित्यांची तातडीनं स्थापना करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवावा असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिले आहेत. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एका 7827980287. हवामान. गेल्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60 वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्त्व या विषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:15 वाजलेत. आता वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एका सशक्त देशाची ताकद असते तिथली तरुण पिढी. पण याच पिढीला जेव्हा अंमली पदार्थांचं ग्रहण लागतं तेव्हा फक्त एक आयुष्य नाही तर अख्खा देश अंधाराकडे वाटचाल करतो. पण या अंधाराला समूळ नष्ट करण्यासाठी भारत सरकारनं ड्रग्ज आणि नशामुक्त भारत अभियान अधिक तीव्र केलं आहे. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. याच निमित्तानं देशभरात 17 जून ते 26 जून या दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहाचा उद्देश एकच आहे, प्रत्येक घराला, प्रत्येक गावाला आणि संपूर्ण भारताला व्यसनमुक्त करणं. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नशामुक्त भारत सप्ताहाचं महत्व आणि गरज या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. पण आता वेळ बदलली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे की अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाविरुद्ध आपली झिरो टॉलरन्स म्हणजेच नशेविरोधात शून्य सहनशीलता ही सर्वात मोठी नीती आहे. 2047 पर्यंत संपूर्ण भारताला ड्रग्ज मुक्त बनवण्याचा हा राष्ट्रीय संकल्प आता आपला सगळ्यांचा संकल्प झाला.

0: आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने नशामुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. 17 जून ते 26 जून दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात असून या वर्षीच्या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान अशी आहे. या सप्ताहादरम्यान देशभरात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास.
1: महाराष्ट्र राज्याचे विविध विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, या सगळ्या महिला बाल विकास विभाग, या सगळ्या विविध विभागांच्या माध्यमातून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगाने राज्यात जनजागृती, प्रतिबंध, समुपदेशन आणि पुनर्वसन यावर भर देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. 26 जून हा अंमली पदार्थांच्या विरोधात एक वातावरण निर्माण करणारा दिवस असतो आणि या दिवसाच्या अनुषंगाने शाळा असतील, महाविद्यालय असतील, युवक मंडळे असतील, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची शपथ, जनजागृती रॅली, पथनाट्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, मॅरेथॉन, युवक संवाद, व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि समुपदेशन शिबिरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तसेच सोशल मीडिया मोहिमाही, तज्ज्ञांची व्याख्याने, व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी, पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आणि ग्रामसभांमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध बैठकांमधून हे व्यसनमुक्तीचे संदेश देण्यात येत आहेत. या माध्यमातून विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं म्हणजे नशाबंदी मंडळ एक वाक्य म्हणतं की डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. या वेळेला आपण डिमांड कशी बंद करू आणि या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम कशा पद्धतीनं अंतिम माणसापर्यंत पोहोचू या माध्यमातून हे अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे व्यसनाधीनता केवळ व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक जीवनांवरती गंभीर परिणाम करते. अनेक वेळा कुटुंबातील तणाव असतील, आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक हिंसा किंवा सामाजिक बहिष्कार यामागे व्यसन हे प्रमुख कारण असते. अंमली पदार्थांच्या विरोधात खरं म्हणजे कठोर कायदे आवश्यक आहेतच, ते आहेतच, परंतु केवळ कायद्याच्या भीतीने ही समस्या संपणार नाहीये. कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेली असल्यास सर्वप्रथम त्याला दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा नशा करणारा व्यक्ती हा आपला शत्रू नाही, दुश्मन नाही, तो आजारी आहे आणि तो मानसिक आजारी आहे हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यसन करण्याची कारणं अगणित आहेत, त्यामुळे ती पहिली आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून रागावणे, अपमान करणे किंवा सामाजिक दबाव आणणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधावा लागेल. त्याला व्यसनांचे दुष्परिणाम माहीत नसतात असे नाही, पण त्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजावे लागतील आणि आवश्यक असल्यास त्याला मानसोपचार तज्ञ आहे, समुपदेशक आहे किंवा व्यसनमुक्ती केंद्रांची आपल्याला मदत घ्यायला हवी. जितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरू होतील तितकेच त्यांच्या पुनर्वसनाचे यश वाढते. हा आमचा इतक्या वर्षीचा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा अनुभव आहे. खरं म्हणजे सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात व्यसन विरोधी जागृती करणं आवश्यक आहे. युवकांना सकारात्मक उपक्रमाकडे वळवणं, जर आपल्या विभागात काही संशयास्पद हालचाली तुम्हाला दिसल्या तर त्या प्रशासनाला माहिती देणं किंवा त्या विभागात काम करणाऱ्या व्यसनमुक्ती काम करणाऱ्या संस्था संघटनांपर्यंत ते पोहोचवणं, व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीला समाजात पुन्हा सन्मानाने उभा करण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. आजच्या काळात तरुणांमध्ये अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत. मित्रांचा दबाव असेल, सोशल मीडियाचा प्रभाव असेल, तणाव असेल, नैराश्य असेल, बेरोजगारी आहे, स्पर्धेचा तणाव आहे, कौटुंबिक संवादाचा अभाव आहे, एकटेपणा आहे, चुकीची संगत आहे, घरात होणारं आई वडिलांच्या नात्या संबंधांमध्ये होणारे घटस्फोट आहे आणि बेरोजगारी ही अनेक कारणे आहेत. काही तरुण उत्सुकतेपोटी किंवा फॅशन म्हणून सुद्धा व्यसनाला सुरुवात करतात, परंतु नंतर त्याचे गंभीर व्यसनात रूपांतर होते. त्यामुळे मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि सकारात्मक जीवन कौशल्य विकसित करणं खरं म्हणजे जरुरी आहे. जर एखादा

0: व्यक्ती ड्रग्सच्या बेकायदेशीर विक्री, साठवणूक किंवा तस्करी बाबत त्याला माहीत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मग अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे आपलं, ज्याला आपण अँटी नार्कोटिक सेल म्हणतो, किंवा संबंधित शासकीय हेल्पलाईनवर किंवा संबंधित नशा बंदीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था ज्या सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे अशा संस्थांच्या हेल्पलाईनवर त्यांना माहिती द्यावी. अनेक ठिकाणी माहिती देणाऱ्यांची ओळख ही गोपनीय ठेवण्यात येते आणि तशी व्यवस्था आहे. नागरिकांनी निर्भयपणे आणि जबाबदारीने माहिती दिल्यास अशा बेकायदेशीर साखळ्यांवर प्रभावीपणे कारवाई करणं हे प्रशासनाला अधिक सोपं होतं. आणि म्हणून यूज, मिसयूज, अब्यूज, डिपेंडन्सी आणि ॲडिक्शन याच्या 5 स्टेज आहेत व्यसनांच्या. यातून व्यक्तीला बाहेर काढायचं असेल आणि आपला महाराष्ट्र, आपला भारत जर व्यसनमुक्त करायचा असेल तर नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर नागरिकांनी सामूहिक जबाबदारी उचलली पाहिजे.
1: श्रोते हो, नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक संवादाची गरज असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांच्यावर उपचारांसोबत त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं समुपदेशन करणं आवश्यक आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन करत आहेत मुंबईच्या KM रुग्णालयाच्या नशामुक्ती केंद्राच्या डॉक्टर शिल्पा आडारकर.
2: एखादी व्यक्ती नशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेली आहे का हे कसं ओळखावं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नशेचं प्रमाण हळूहळू वाढत गेलेलं आहे. आधी जेवढ्या प्रमाणात घेत होते ते आता वाढत गेलंय. आधी एक सिगरेट होती, आता 2, 4, 5, 10 किंवा त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही वाढत गेलेली आहे. कधीतरी घेत होते ते आता आठवड्यातनं एकदा, मग आठवड्यातनं एकदाच, आठवड्यातनं 2-3 वेळा आणि मग रोज, अशा प्रकारे वारंवारता ही वाढत जाते. आणि महत्वाचं आणखी एक लक्षण म्हणजे जर आता नशा घेतली नाही तर काही लक्षणं दिसतात ज्याला विथड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतात. म्हणजे जर तंबाखू किंवा सिगरेट मिळाले नाही तर बेचैन होतं, कामात लक्ष लागत नाही, किंवा दारू प्यायली नाही तर झोप लागत नाही, किंवा हात कापतात, किंवा कधी कधी गोंधळायला होतं, काही कानात आवाज येतात, अशा प्रकारची विथड्रॉल सिम्पटम्स यायला लागली तर नक्कीच त्याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच याचा परिणाम जीवनातल्या इतर गोष्टींवर व्हायला लागतो, म्हणजे अभ्यास किंवा कामावर परिणाम होतो, किंवा नातेसंबंधांवर परिणाम होतो, समाजातली जी प्रतिमा असते ती ढासळायला लागते, आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. मग समजावं की याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे. व्यसनाधीनतेच्या आजाराचे जे उपचार असतात ते सुरू करताना सर्वप्रथम व्यसन बंद करावं लागतं. व्यसन बंद केल्यावर जे विथड्रॉवल सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसतात त्याची जी ट्रीटमेंट किंवा उपचार असतात ते सर्वप्रथम केले जातात. त्यासाठी काही गोळ्या, इंजेक्शन दिली जातात. हे उपचार OPD बेसिस म्हणजे घरून येऊन जाऊनही करता येतात, आणि जर काही जास्त प्रमाणात सिरियस असं काही लक्षणं असतील किंवा जास्त दीर्घकालीन आजार आहे किंवा त्याचे काही दुष्परिणाम झालेले आहेत तर पेशंटला ऍडमिट करून म्हणजे भरती करूनही उपचार करता येतात. त्यानंतर जेव्हा ही विथड्रॉल सिम्पटम्स कमी होऊन पूर्णपणे बंद होतात त्यानंतर पेशंटचं मोटिवेशन म्हणजे व्यसन सोडण्याची जी इच्छा आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्याच्यामध्ये मोटिवेशन एनहान्समेंट थेरपी, समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी म्हणजे एकत्र बसवून गट चर्चा, या प्रकारचे उपचार केले जातात. तसंच दीर्घकाळ घेण्यासाठीही काही औषधं असतात, क्रेविंग किंवा तल्लख कमी करण्यासाठी असतात, तीही दिली जातात. अशा प्रकारे व्यसनाधीनतेच्या आजाराचे उपचार केले जातात. उपचारानंतर जसे दीर्घकाळ घेण्यासाठी दिलेली गोळ्या औषधं असतात ती नियमितपणे घ्यावी लागतात आणि डॉक्टरांबरोबर नियमित फॉलोअप करणंही गरजेचं असतं. जरी पेशंट चांगला आहे, आता नशा करत नाही, तरीही फॉलोअप करणं गरजेचं असतं. तसंच जीवनशैलीमध्येही काही बदल करावे लागतात, ज्याला आपण साध्या भाषेत पथ्य असं म्हणू शकतो. जशी आजारासाठी आपण पथ्य पाळतो तशी ही पथ्यही पाळावी लागतात. उदाहरणार्थ फ्रेंड सर्कल म्हणजे ज्या मित्रांमध्ये नशा केली जायची ते टाळणं, किंवा ज्या ठिकाणी नशा असू शकते, अशा ठिकाणी जाणं, अशा समारंभात, पार्टीमध्ये

0: किंवा बारमध्ये अशा ठिकाणी जाणं टाळणं हे एक पथ्य आहे. सगळ्यात महत्वाचं पथ्य आहे की कामामध्ये गुंतून राहणं. त्यामुळे नियमित काम, एक रुटीन किंवा दिनचर्या बनवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि पैशाचे व्यवहार टाळणं, कारण पैसे असणं हे अजून एक कारण होऊ शकतं व्यसन पुन्हा सुरू करण्याचं. त्यामुळे ते टाळणंही एक पथ्य आहे. आणि ही सगळी पथ्य जर पाळली तर आपण ट्रिगर्स म्हणजे ज्या गोष्टींमुळे पुन्हा व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे ते सगळं आपण टाळू शकतो. आणि त्याचबरोबर उपचार आणि फॉलोअपही सुरू ठेवावे लागतो. कुटुंबियांना मी असं सांगेन की व्यसनाधीनता हा एक आजार आहे. जितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू तितकं जास्त लवकर बरं होण्याची आणि त्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे. पेशंटला रागावून, शिक्षा करून किंवा त्याला समजावून सांगून किंवा त्याचं लग्न करून किंवा त्याला जेवणामध्ये काहीतरी औषध घालून तो सुधारेल हा गैरसमज आहे. आपण याला जर आजार समजलो तर आपोआपच आपला ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं आहेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. त्यांच्याशी कनेक्टेड राहणं महत्वाचं आहे. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणं, त्यांचे मित्रमंडळी कोण आहेत, त्यांचे छंद कोणते आहेत, ते इतर वेळेस विरंगुळा म्हणून काय करतात, या सगळ्यावर लक्ष असणंही तितकंच गरजेचं आहे. ते केलं तर आपण हे सुरूच होऊ नये किंवा ह्याचा प्रतिबंध व्यसनाधीनतेचा करू शकतो.
1: श्रोते हो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान राबवलं जातं. या अंतर्गत देशभरात अनेक मोफत व्यसनमुक्ती केंद्र चालवली जातात. तुम्ही कोणत्याही वेळी सरकारच्या राष्ट्रीय व्यसनमुक्ती हेल्पलाईन क्रमांक 1800 11 0031 वर कॉल करून मोफत आणि गोपनीय सल्ला मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव, निवेदन राजेश शिरभाते.

0: आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.
2: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: पारवेकर कॉलेज यवतमाळ इथं 11वी 12वी तसंच BA BCOM मराठी आणि इंग्लिश मीडियम साठी नो डोनेशन, मिनिमम फीज मध्ये प्रवेश. उत्कृष्ट ग्रंथालय, सिनियर स्टाफ, स्कॉलरशिप आणि भरपूर बक्षीस. पारवेकर कॉलेज, पॉवर हाऊस जवळ, पांढरकवडा रोड, यवतमाळ. संपर्क 97 64 650 149.
6: लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ इथं उपलब्ध कनिष्ठ महाविद्यालय तसंच पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम. 11वी कला मराठी माध्यम आणि 11वी वाणिज्य इंग्रजी माध्यम. कला शाखा BA MA इंग्रजी, समाजशास्त्र, इतिहास, संगीत आणि MA गृह अर्थशास्त्र. वाणिज्य शाखा BCOM आणि MCOM इंग्रजी माध्यम. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
1: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा आजच घ्या.

आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला माळवेचा नमस्कार. निसर्गानं आपलं वेळापत्रक बदललं की काय असं वाटायला लागलं आहे. निसर्ग लहरी का झाला याचं उत्तर शोधलं तर ते आपल्याच वर्तनात आढळतं. आपण प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली, आपण पृथ्वीला खणून खनिज बाहेर काढले आणि जिथे डोंगर होते वृक्षराजी होत्या तिथे आपण सिमेंटच्या इमारती उभ्या केल्या. मग निसर्गाचा कोप तर होणारच, तेव्हा पुन्हा एकदा वृक्ष लागवडीचा संकल्प करूया.

0: शेतकरी बंधूंनो कार्यक्रमात आता ऐकूया. हिवरी तालुका महागाव जिल्हा यवतमाळचे शेतकरी सिद्धार्थ क्षीरसागर सुरोशे यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो नमस्कार. मंडळी, आज आपल्यासोबत आहेत शेतकरी सिद्धार्थ सुरोशे. आणि शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, हे एक प्रगतिशील शेतकरी आहेत, तर चला तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार.
2: नमस्कार.
1: आपलं संपूर्ण नाव सांगा.
2: माझं नाव सिद्धार्थ क्षीरसागर सुरोशे, राहणार हिवरी, पोस्ट काळी दौलत खान, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ, या ठिकाणचा मी शेतकरी आहे. मी साधारणतः शेती करताना ज्या काही अडचणी येत होत्या त्या एकट्या एकट्या स्वरूपातनी शेतकऱ्याला भरपूर येत होत्या. त्याच्यामुळे मग मी शेती करण्याची थोडीशी पद्धत बदलाव आणि शेतकऱ्याचं कुठंतरी एक संघटन व्हावं म्हणून मी एक राष्ट्रमाता जिजाऊ पुरुष शेतकरी गट नावाचा एक आत्माला गट रजिस्टर केला 2022. त्याच्यानंतर मग आम्ही गटातली 20 शेतकरी झालो. 20 शेतकऱ्यांनी मिळून शेती करण्याचा असा आम्ही सर्वांनी संकल्प केला. आता आपण पाहता की आपला जिल्हा हा शेतकरी आत्महत्या म्हणून सर्व देशभर प्रचलित आहे. तर या हा कुठंतरी हा कलंक हा डाग कुठंतरी थांबावा या अनुषंगाने आपण गटागटाने येऊन शेती करावी आणि शेतीतनी वेगवेगळ्या प्रकारचे नाविन्यपूर्ण प्रयोग करत राहावे हे माझा याच्या पाठीमागचा दृष्टिकोन होता. मी गट तयार केल्याच्यानंतर मी स्वतः अध्यक्ष न होता मी अध्यक्ष म्हणून आमच्याच गटातला एक श्रावण राठोड म्हणून हा होतकूर मुलगा जो चिकाटीनं शेतामध्ये काम करतो, वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करतो, त्याला मी अध्यक्ष केलं आणि मी संस्थापक असून सुद्धा मी सचिव राहिलो. याच्या पाठीमागे माझा कोणताही स्वार्थ नव्हता आणि स्वार्थ हा माझा मूळ उद्देशच नाही. मी टेक्निकल एज्युकेशन घेतलेला मुलगा आहे. मी याच्या आधी टाटा मोटर अशा मोठ्या ब्रँडेड कंपनीमध्ये मी टेक्निकल जॉबला होतो, पण शेतीची आवड असल्यामुळं मी गावाकडे रिझाईन करून वापस आलो आणि वडिलोपार्जित शेती जे माझी काही थोडीफार अल्पभूधारक शेतकरी या कुटुंबातून आहे मी ती शेती करतो आणि जे जो गट तयार करून मी या शेतीला सुरुवात केली. त्याच्यानंतर
1: नक्कीच तुमचं पहिल्यांदा तर अभिनंदन. तुम्ही बघा ना, आता इतके एज्युकेटेड मुलं आहेत, सगळेजण डिग्री होल्डर आहेत, त्यांच्या घरी शेतीही असते, परंतु मुलांना असं असतं की नाही, म्हणजे बाहेर त्यांना 10-15 हजाराचा जरी जॉब भेटत असेल पण ते करायला तयार आहेत. घरचं सोनं जे त्यांना मातीतून भेटतं ते सोडून. तर तुमचं पहिल्यांदा अभिनंदन की तुम्ही एका नामवंत कंपनीमध्ये तुम्ही जॉब केला, परंतु ती नोकरी सोडून तुम्ही घरी आलेत आणि

0: आता इतके एज्युकेटेड मुलं आहेत, सगळेजण डिग्री होल्डर आहेत, त्यांच्या घरी शेतीही असते, परंतु मुलांना असं असतं की नाही, म्हणजे बाहेर त्यांना 10-15 हजाराचा जरी जॉब भेटत असेल पण ते करायला तयार आहेत. घरचं सोनं जे त्यांना मातीतून भेटतं ते सोडून, तर तुमचं पहिल्यांदा अभिनंदन की तुम्ही एका नामवंत कंपनीमध्ये तुम्ही जॉब केला, परंतु ती नोकरी सोडून तुम्ही घरी आलेत आणि स्वतःची वडिलोपार्जित शेती तुम्ही करत आहात, तर नक्कीच. परंतु सुरुवात कशा पद्धतीने केली तुम्ही?
1: हा मॅडम, कृषी विभागाचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं. आत्माचे जे आमच्या तालुक्याचे BTM माननीय वाघमारे साहेब असतील, त्याच्यानंतर आमच्या तत्कालीन तालुका कृषी अधिकारी चव्हाण मॅडम, त्याच्यानंतर फाळके साहेब, आमचे कृषी सहाय्यक डाकोरे साहेब, या सगळ्या या लोकांचं, या कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं, आणि आता जे नवीन SDO म्हणून आलेले अक्षय गोस्वामी सर यांचं, या सगळ्यांचं आमच्या पाठीमागं एक म्हणजे भक्कम पाठिंबा आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडताना आम्ही फार्म लॅब शेत बांधावरील प्रयोगशाळा ही कन्सेप्ट आपल्या विदर्भामध्ये डॉक्टर संतोष चव्हाण सर यांनी आणली, आणि त्या कन्सेप्टमध्ये आम्ही जुळलो. आणि जुळून आम्ही आता आमच्याच बांधावरती आम्ही ट्रायकोड्रमासारखा बुरशीनाशक तयार करतो, बिव्हेरिया, हॉर्टिसिलियम, सुडोमोनासारखं आणि ग्रॅन्युअल दाणेदार खते आम्ही आमच्याच शेत बांधावर तयार करतो. त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या स्लर्या बनून शेतकऱ्याला फार कमी म्हणजे माफक किमतीतनी देतो. त्याच्यामुळे काय होत आहे की शेतीचा जो उत्पादन खर्च आहे, जो लागत खर्च आहे, हा कुठेतरी कमी होऊन शेतकऱ्याला 4-2 पैसे उरतील, या अनुषंगाने आमचा सगळ्यात मोठा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न आमच्या एकट्या किंवा 2 माणसांनी होत नव्हता, याला आमच्या पूर्ण संबंध शेतकरी गटाचा पाठिंबा, त्याच्यानंतर कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पाठिंबा, विशेष करून आमचे जे शेतकरी नेते, जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आणि ते चांगलं मोठं काम करतात, त्यांचा सुद्धा आम्हाला या ठिकाणी पाठिंबा आहे.
0: नक्कीच. परंतु सुरुवात कशी केली तुम्ही, नेमकं काय केलं ते सांगाल?
1: हा, तर आम्ही सुरुवात अशी केली की सुरुवातीला आमचा गाव छोटंसं गाव आहे आणि साधारणतः 1200 लोक असतील, साधारणतः 150 ते 200 शेतकरी आहेत. आणि या शेतकऱ्यातून माझं का असं डोक्यात नाही होतं की मोठा शेतकरी या शेतकरी गटाच्या संकल्पनेतनी समावू शकणार नाही, कारण की त्याच्यामागं खूप काम राहतं. म्हणून मी अल्पभूधारक शेतकरी, जे माझ्यासारखे 2-5 एकर अशा स्वरूपाचे शेतकरी घेतले आणि या सगळ्याचा समूह करून मी एक शेतकरी गट तयार केला. त्याचं नाव आम्ही सर्वानुमते राष्ट्रमाता जिजाऊ पुरुष शेतकरी गट असं ठेवलं. आणि त्या गटाच्या माध्यमातून मग आम्हाला शासनाने वेगवेगळ ही शेत बांधावरील प्रयोगशाळा, याच्या ट्रेनिंगसाठी आम्हाला एरंडा फार्म लॅब मालेगाव तालुक्यामध्ये जे ट्रेनिंग सेंटर आहे त्या ठिकाणी आम्हाला ट्रेनिंगला पाठवून तिथं आम्ही 3 दिवस निवासी ट्रेनिंग घेऊन आमच्या लॅबमध्ये ट्रायकोड्रमा तयार केला आणि ग्रॅन्युअल दाणेदार खत तयार केले, वेगवेगळ्या स्लर्या तयार केल्या. त्याच्यानंतर आता मी NIPHM हैदराबाद या गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग घेऊन आलो आणि ती ट्रेनिंग घेऊन आल्यामुळे आता RhizoBM सारखा जे घटक असो, जे आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतो, RhizoBM, सुडोमोनास, बिव्हेरिया, हॉर्टिसिलियम, त्याच्यानंतर NPK, तिन्ही NPK सर्वच्या सर्व निविष्ठा माझ्याकडे म्हणजे आमच्या लॅबमध्ये हे लिक्विड फॉर्ममध्ये तयार होऊन याचे रिझल्ट एकदम चांगले येत आहेत शेतकऱ्याला. तर हे रिझल्ट आपण पावडर फॉर्मचा रासायनिकचा जर कोणता घटक घेतला तर त्यानं मित्र किडीसह शत्रू किडसुद्धा मरण पावते आणि आपल्याला येणारं उत्पादन कमी होते. आता हे जे मधमाशा आहेत, हे मधमाशा या रासायनिकमुळे संपण्यातनी जमा आहेत. मधमाशी जर संपली तर परागीभवन होणार नाही आणि परागीभवन न झाल्यामुळे उत्पन्न आपलं कमी येऊन हा शेतकरी नंतर मग आत्महत्येच्या कुठेतरी गर्तेतनी सापडेल. या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आम्ही एक हा छोटासा प्रयत्न करत आहे.

0: शेतकऱ्यांसाठी तुमचं खूप सुंदर उपक्रम आहे. तुमचा मूळ उद्देशच हा आहे की शेतकऱ्यांना सुखी करावं, नाही का? शेतकऱ्यांचं आयुष्य आहे ते सुखकर करावं. परंतु हे जी तुमची टॅगलाईन आहे की तुम्ही शेतकऱ्यांसाठी करत आहात आणि सगळं काही, तर याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होत आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी फायदा घेतलेला आहे त्यांचं काय मत आहे?
1: हा, मी एक दोन उदाहरणं देऊ शकतो मॅडम. माझ्याच गटातले जे श्रावण राठोड अध्यक्ष आहे आमच्या गटाचे, त्यांना साधारणतः 6 एकर शेतीसाठी जवळजवळ 55,000 रुपयाच्या निविष्ठा लागत होत्या. म्हणजे मग खतापासून तर फवारण्यापर्यंत आणि त्या मजुरी बिजुरी ह्या सगळ्या गोष्टीसाठी 55,000 रुपये त्याचा वार्षिक खर्च होता. तर तो खर्च आता फक्त 10,000 रुपयावर आला आणि उत्पादनही त्याच जोमाने झालं. आणि एवढ्या साऱ्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्याला मागच्यापेक्षा 4-2 क्विंटलनी कापूस म्हणा तूर म्हणा ह्या गोष्टी जास्त झालेल्या आहेत.
0: त्यांनी कशा प्रकारे तुमच्याकडनं माहिती घेतली, सुरुवात कशी केली ते सांगा.
1: त्यांनी कशी सुरुवात केली म्हणजे ते आमच्या गटाचे सन्माननीय अध्यक्षच आहेत आणि ही संकल्पना जरी माझी असेल तर मी एकटा काही करू शकत नाही. माझी जे टीम आहे हे टीम वर्क आहे. टीम वर्क असल्यामुळे ह्या सगळ्यांनी मिळून केलेला हा जो प्रयत्न आहे हो सगळ्याच आहे.
0: हा काय केलं शेतामध्ये नेमकं?
1: त्यांनी रेग्युलर जे आपण पारंपरिक पद्धतीनं जे शेती करतो त्याच पद्धतीने केली. फक्त फरक एवढाच केला की रासायनिक निविष्ठा वापरण्याच्या ऐवजी त्यांनी आपल्या लॅबच्या जैविक निविष्ठा वापरल्या. बस एवढंच केलेलं आहे त्यांनी.
0: तुम्ही जे जैविक निविष्ठा म्हणत आहात तर त्याचा शेतकऱ्यांनी कशा प्रकारे आपल्या शेतामध्ये फायदा करून घ्यायला पाहिजे, वापर करून घ्यायला पाहिजे? कारण की आता रासायनिक इतका भडीमार होत आहेत आणि शेतकऱ्यांना पण असं वाटतंय की सेंद्रिय खतामधून आपल्याला उत्पन्न नाही मिळू शकत जेवढं रासायनिक मधून मिळतं. तर ही संकल्पना तुम्ही त्यांच्यापुढे कशा पद्धतीने मांडाल?
1: निश्चितच मॅडम, आता जो रासायनिकचा भडीमार आता आपल्या जे रासायनिक खत किंवा पेस्टिसाईड आपण वापरतो याचा जो काही पाण्यामध्ये आज आपल्याला दिसत आहे, जो पाण्यामधून विहिरीमध्ये पिण्याच्या याच्यामध्ये जो काही घटक जात आहे याच्यामुळं जे मेडिकलचे प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. आज तुम्ही बघू शकता लहान लहान मुलाचे केस पांढरे होत आहेत. त्याच्यानंतर बीपी शुगर हा परमनंट प्रत्येकाच्या घरी बिमारी आलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामुळे आज प्रत्येक घरातनी कोणी ना कोणीतरी आजारी आहे. कोणाला कॅन्सर झालेला आहे, कोणाच्या किडनी फेल आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सर्व या रासायनिक खताच्या भडीमारामुळे एक तर जमिनीचं आरोग्यसुद्धा खराब होत आहे आणि त्याच्यातून जे काही विषारी भाजीपाला आपल्याला किंवा विषारी डाळीवर्गीय पिके आपल्याला मिळत आहे याच्यामुळं भविष्यातने खूप मोठा प्रॉब्लेम राहील आपल्या आरोग्याचा.
0: नक्कीच. तुम्ही तुमच्या ज्या लॅबमध्ये नेमकं कशा कशा प्रयोग केलेले आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही शेतकरी सुद्धा कुठल्या कुठल्या प्रॉडक्टचा वापर जास्त करतात ते सांगाल.
1: हां, तर मॅडम आपल्या भागामध्ये आपली ओळखच कापूस उत्पादक जिल्हा म्हणून आहे. आपल्या भागामध्ये आताच जे आपले जिल्हा कृषी अधीक्षक साहेब आहेत त्यांनी सांगितलं की हा जिल्हा मोठ्या प्रमाणातने कापूस सोयाबीन आणि तूर या 3 मुख्य पिकाखाली 90% आहे आणि उर्वरित जे 10% आहे ऊस केळी किंवा ऊस ज्या शक्यतोवर ऊस आणि भाजीपाला फार तुरळक प्रमाणातने त्याच्यामध्ये मग संत्रा असतील फळबागेमध्ये आणि लिंबूवर्गीय पिके असतील. बाकी असं काही दुसरं नाही. आपण मोठ्या प्रमाणातने पाहतो येलो मोजॅकसारखा गेल्या वर्षी जो रोग आला होता सोयाबीनवर त्याच्यामुळे हजारो एकरमध्ये पूर्ण शेती अशी बिना शेंगाची हे झालेली आणि पूर्ण सोयाबीनचा पाला पिवळा पडला. लोकाला काहीही उत्पादन झालं नाही. तर अशा संकट येऊ नये म्हणून माझा तर एक सल्ला राहील शेतकऱ्याला की मिश्र पीक पद्धतीचा वापर करावा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, पीक फेरपालट हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पीक फेरपालट आणि त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे माती परीक्षण, पाणी परीक्षण. ह्या गोष्टी जर आपल्या शेतकरी बांधवांनी नाही केल्या तर येत्या काळात त्याचे आपल्याला वाईट परिणाम भोगायला मिळतील असं मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो. कृषी विभाग असो, शास्त्रज्ञ असो, केव्हीके असो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यासाठीच आज आपण झट्टांनी पाहतो परंतु आपण त्याच्याकडं लक्ष देत नाही आणि कुठेतरी अवेअरनेससाठी हे सगळे डिपार्टमेंट कमी पडत आहे असं मला वाटते. हे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगू शकतो की यंत्रणा कुठेतरी कमी पडते.

0: आणि यंत्रणाने जर मनावर घेतलं, आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांनी जर मनावर घेतलं, वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी जर मनावर घेतलं, तर मला वाटते निश्चितच आपला जिल्हा सुजलाम सुफलाम होईल आणि शेतकऱ्याला 4-2 पैसे मिळतील आणि जे रोजगारासाठी पुण्या मुंबईला जाण्याचं जे स्थलांतर आहे हे कुठेतरी थांबेल, हे मला या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटते मॅडम.
1: नक्कीच. सुरोषीजी, जाता जाता नेमकं शेतकरी बंधू आणि भगिनींना तुम्ही जैविक खताचं महत्व कशा पद्धतीने सांगाल, त्यानंतर तुमची जी लॅब आहे त्याच्याविषयी काय सांगाल?
0: हा, जैविक खताचं जर महत्व सांगायचं मॅडम, तर हे जैविक खत आपण एकदम जे ज्या काही गोष्टी आहेत ज्या स्वस्तातने आपल्याला मार्केटमध्ये भेटतात त्याच्यावर आपण जैविक खताची कोटिंग देतो. जसं की आपल्या शेळीची लेंडी असते, या शेळीच्या लेंडीवर आपण कोटिंग देऊन ग्रॅन्युअल खत तयार करतो. त्याच्यानंतर रेशनचा जे तांदूळ आहे याच्यावर आपण कोटिंग देऊन आपण जैविक ग्रॅन्युअल दाणेदार खत तयार करतो. त्याच्यानंतर जो खायाचा साबुदाणा आहे हा थोडा कमी प्रतीचा, म्हणजे त्याच्यावरसुद्धा आपण ग्रॅन्युअल दाणेदार खत तयार करतो. आणि त्याच्यानंतर मायक्रोरायझासारखा जो खत आहे, जो जीवाणू आहे, हा आपण प्लॅन्टेशन करून तो आपण खत निर्माण करतो. आणि ट्रायकोडर्मासाठी वेगवेगळे FM मीडिया असतात, त्याच्यानंतर ज्या बाकीच्या काही रायझोबियम असतील मग त्याच्यासाठी आम्ही जॅग्री वॉटर वापरतो. त्याच्यानंतर मग आपला ब्राऊन मीडिया म्हणून एक मीडिया येत असते, तो फळापासून बनत असतो, तो NIPHM हैदराबाद इथूनच आपल्याला येतो, त्याची किंमत असते 2600 रुपये किलो. तर आमचा तर असा काही उद्देश व्यवसाय करायचा नाही आहे, शेतकऱ्याला जेवढ्या कमी खर्चातने आपण जे निविष्ठा देऊ हे तेवढं चांगलं राहील. पण कसं आहे की आता 2600 रुपये किलो ब्राऊन मीडिया, व्हाईट मीडिया ज्याला आपण FM मीडिया म्हणतो, म्हणजे दोन शास्त्रज्ञाचे वेगवेगळे त्याचे नाव आहेत, ब्राऊन मीडिया आणि FM मीडिया, हे एरंडा लॅबला शिकवलेला किंवा त्यांनी दिलेला हा FM मीडिया असतो आणि हैदराबाद NIPHM ने दिलेला हा ब्राऊन आपला व्हाईट मीडिया असतो. तर याच्यात हे 700 रुपये किलो असते आणि त्याला फॉर्म्युलेशनसुद्धा लागतो, तर ते फॉर्म्युलेशन साधारणतः 350 रुपये लिटरनं आमच्यापर्यंत येते. मग या सगळ्याची कॉस्ट काढून आम्ही 10-20 रुपये आमच्या म्हणजे मजुरी उरेल अशा पद्धतीनं आम्ही तो प्रोडक्ट तयार करतो आणि शेतकऱ्यापर्यंत देतो. आणि याचे रिझल्टसुद्धा पावडर फॉर्मच्या ट्रायकोडर्मापेक्षा किंवा पावडर फॉर्मच्या निमॅटोडपेक्षा, म्हणजे कुठलाही प्रोडक्ट असू द्या, पावडर फॉर्मपेक्षा आमचा लिक्विड फॉर्मचा हा एकदम चांगला रिझल्ट असतो. आणि त्याच्यातून जीवाणूची क्वांटिंग जी आहे, ज्या कॉलनी आहेत ह्या मोठ्या प्रमाणात आपल्याला मायक्रोस्कोपीवर दिसतात. आणि कोणाला जर असं वाटलं की बाबा आपल्याला मायक्रोस्कोपीवर तपासायचं आहे, तर निश्चितच आमच्याकडं मायक्रोस्कोपीवर तपासलेला ट्रायकोडर्माचे व्हिडिओसुद्धा आहेत. आणि भविष्यातने आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या निविष्ट आम्ही बनवतो त्या अमरावती गव्हर्नमेंट लॅबला टेस्ट करून त्याचे रिपोर्ट आमच्या लॅबमध्ये ठेवू आणि नंतरच आम्ही शेतकऱ्याला हा निविष्टा वाटप करू. तर मी शेतकऱ्यांना आता अडचण कशी असते, बऱ्याच जणांची नैसर्गिक शेती करण्याची ते इच्छा असते पण त्याला त्याच्या निविष्ठा कोणत्या वापरायच्या, दसपर्णीयारक, जीवामृत, गांडूळखत ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसते का. तसंच जैविकचं सुद्धा प्रोडक्ट असते, आता माझ्या तालुक्यामध्ये 2 लॅब आहेत पण शेतकऱ्याला माहिती नाही किंवा शेतकऱ्याला अवेअरनेस नाही की शेतकऱ्याला लगेचच्या लगेच रिझल्ट पाहिजेत, तर ह्या गोष्टी लगेचच्या लगेच होणाऱ्या नाहीत. याच्यामुळे आपल्याला ज्या निविष्ठा जर लागत असतील तर माझा मी मोबाईल नंबर देतो आणि कृषी विभागाकडं तर याची सगळं डिटेल्स आहेत. सांगावंसं असं वाटते कृषी विभागाने म्हणजे JDA ऑफिसने आपल्या अमरावतीच्या ह्या लॅब उभ्या करण्यासाठी 1 लाख रुपये अनुदान दिलं आणि उर्वरित जे काही खर्च लागला ते आमच्या गटाने कर्ज काढून उभारलेलं आहे, त्याच्यामुळे ही लॅब उभी झाली. आता याच्यामध्ये काही अशिक्षित शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांनी या लॅबला विरोध केला आणि त्यांनी राजीनामा देऊन ते बाहेर पडलेत. पण मी त्यांना सांगितलं की काळाची जी डिमांड आहे, आपल्याला काळासोबत चालायचं आहे, तर तुम्ही नंतर पश्चाताप करसाल, पण ते ऐकले नाही. त्याच्यामुळं बरेचसे शेतकरी म्हणजे ज्यांना ह्या ही संकल्पना समजली नाही ते गटाच्या बाहेर सुद्धा निघून गेलेले आहेत. त्यांचे पैसे त्यांना आम्ही वापस दिले आणि जे काही राहिले ह्या सर्वांनी मिळून आम्ही आज ही लॅब उभी केली. आणि जर शेतकऱ्यांना कोणाला लागत असेल तर माझा मोबाईल नंबर मी देऊ इच्छितो. माझा मोबाईल नंबर आहे 73 50 88 44 10. या नंबरवर तुम्ही फोन करून जरी आम्हाला ह्या ह्या गोष्टी लागते था तर मी तुम्ही कितीही दूर असले जिल्ह्यातनी शेवटचा जरी तालुका असला तरी मी एसटीवर तुमचं पार्सल लावून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचती करू शकतो. आणि रिझल्ट आल्याच्यानंतर आम्हाला आमची एकच अपेक्षा राहील की आम्हाला तुम्ही या नंबरवर फीडबॅक देत जा. बस धन्यवाद. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार.
1: धन्यवाद सर. तुम्ही यवतमाळ आकाशवाणीसोबत इतकी अशी दिलखुलास अशी चर्चा केली, शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवादाने नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार.
2: आत्ताच आपण हिवरी तालुका महागाव जिल्हा यवतमाळचे शेतकरी सिद्धार्थ क्षीरसागर सुरोशे यांच्याशी शिवानी वानखडे यांनी केलेली बातचीत ऐकली.
3: शेतकरी बंधूंनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता 20 जून 2026 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमध्ये हुगळी येथून या हप्त्याचे वितरण केले जाईल आणि पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण डीबीटी द्वारे प्रत्येकी रुपये 2000 मिळतील.
4: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.
3: मंडळी, आंतरराष्ट्रीय योगा दिन दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून रोजी योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर डिसेंबर 2014 याला मान्यता मिळाली आणि 21 जून 2015 रोजी पहिला जागतिक योगा दिन जगभर साजरा करण्यात आला. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी सूर्य लवकर उगवतो आणि जास्त वेळ प्रकाशात असतो, ज्यामुळे योगासने करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि योग्य मानला जातो. मानवी जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नियमित योगासने, प्राणायाम आणि ध्यान केल्याने तणाव कमी होतो, शारीरिक लवचिकता वाढते आणि संपूर्ण आरोग्य सुधारते. योगामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात आणि पचनशक्ती सुधारते. ध्यान आणि प्राणायाम केल्याने मानसिक ताण आणि चिंता दूर होते, तसेच एकाग्रता वाढते. योग आपल्याला निसर्गाशी जोडतो आणि आत्मजागरूकता वाढण्यास मदत करतो.
2: शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया उन्हाळी पिकांना आच्छादन ठरेल लाभदायी याविषयी डॉक्टर उषा डोंगरवार आणि डॉक्टर प्रशांत उंबरकर, कृषी विज्ञान केंद्र साकोली जिल्हा भंडारा यांनी दिलेली ही माहिती. सेंद्रिय, जैविक तसंच प्लास्टिक आच्छादनांचे अनेक लाभ आहे. आच्छादनांच्या वापरामुळे तणांचं यशस्वीपणे नियंत्रण होते. आच्छादित जमिनीतील पाण्याचं बाष्पीभवन कमी होत असल्यानं सिंचन खर्चात बचत होऊन पाण्याचा पर्यायी वापर आच्छादनानं होऊ शकतो. आच्छादनांमुळे जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. तापमान हे नियंत्रित राहण्यास मदत होते. किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव तुलनेनं कमी होतो. जमिनीतील आर्द्रता, तापमान संतुलित राहिल्यानं पिकांची वाढ चांगली होऊन गुणवत्ता देखील सुधारते. जलद गतीनं होणाऱ्या औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे गेल्या काही वर्षांपासून ज्या जागतिक तापमानात वाढ झालेली दिसून येते, त्यामुळे कृषी आणि पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे. म्हणूनच शाश्वत पीक उत्पादनासाठी नवीन पर्यावरणपूरक कृषी तंत्रांचा वापर केला पाहिजे. मातीमधील पाण्याचं बाष्पीभवन कमी करून जमिनीत ओलावा टिकून ठेवणं आणि तणांची वाढ कमी करून जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढवून त्यांना क्रियाशील ठेवण्यासाठी विविध आच्छादनांचा वापर करणं आवश्यक आहे. विविध प्रकारच्या घटकांचा वापर

0: करून जमीन झाकणं म्हणजे आच्छादन मल्चिंग होय. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असताना पाण्याची बचत करण्यासाठीचा उपाय म्हणजे आच्छादन. आच्छादन विविध प्रकारच्या घटकांचं केलं जातं, तसंच आच्छादनांचे फायदे देखील भरपूर आहे. सेंद्रिय आच्छादनं, गवत आणि पेंढ्या. गवताचा तसंच पेंढ्यांचा वापर केल्यास जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यास मदत होते आणि तणांची वाढ खुंटते. कंपोस्ट, कंपोस्टमुळे जमिनीवर आच्छादन तर होतेच, परंतु त्याचबरोबर जमिनीची सुपीकता आणि रचना सुधारण्यास मदत होते. लाकडाचा भुसा आणि साल. लाकडाचा भुसा तसंच सालीचा वापर करून जमिनीवर एका प्रकारे आच्छादन तयार होते, त्याचबरोबर जमिनीत बहुतेक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. गवताचे तुकडे, वाळलेल्या गवताच्या तुकड्यांमुळे आच्छादन तर तयार होते, त्याबरोबर जमिनीतील सेंद्रिय पदार्थांची वाढ होते. झाडांचा पालापाचोळा, झाडांची वाळलेलं पाणी तसेच पालापाचोळा जमिनीवर विस्कटून टाकल्यास त्याचा आच्छादन म्हणून वापर होतो. त्याचबरोबर असे घटक जमिनीत मिसळून जमिनीत सेंद्रिय पदार्थांची वाढ होते. सेंद्रिय मल्चिंगची मर्यादा, सेंद्रिय पालापाचोळा कधीकधी खराब मातीवर विपरीत परिणाम करते. ही माती खूप ओलसर करते, त्यामुळे रूट झोनजवळील ऑक्सिजनची पातळी कमी होते. अनेक सेंद्रिय प्रकारची आच्छादनं कीटक गोगलगाय आणि उंदरांना आश्रय देतात. गवत आणि पेंढा पालापाचोळा यामध्ये बिया असतात, जेणेकरून इतर तण तिथे वाढू शकतात. असेंद्रिय किंवा अजैविक आच्छादनं, अशा आच्छादनांमुळे विविध खडकं, प्लास्टिक पेपर आणि रबर फॅब्रिकपासून बनवलेल्या पदार्थांचा वापर केलेला असतो. हे असेंद्रिय पदार्थ सहज कुजत नाहीत आणि सेंद्रिय पालापाचोळा किंवा सेंद्रिय आच्छादनाबरोबर वारंवार बदलण्याची गरज भासत नाही. अजैविक आच्छादनामध्ये प्लॅस्टिक पॉलिथिनचा वापर केला जातो. विविध प्रकारचे, विविध रंगाचे आणि विविध जाडीचे प्लॅस्टिक पॉलिथिन शीट वापरले जाते. सेंद्रिय आच्छादनांच्या तुलनेत अजैविक आच्छादन शेतकऱ्यांना लवकर आणि प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे याला पसंती दिली जाते. प्लास्टिक पॉलिथिन पेपरचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. यात पारदर्शक पॉलिथिन पेपर, काळा पॉलिथिन पेपर आणि दुहेरी रंगांच्या पॉलिथिन पेपर, पिवळा तपकिरी प्लास्टिक मल्चिंग पेपर अशा प्रकारचे पेपर आहे. चांदी काळा प्लास्टिक मल्चिंग पेपर, चांदी काळा प्लास्टिक मल्चिंग पेपर, पांढरा प्लास्टिक मल्चिंग पेपर आणि अशा अनेक प्रकारचे आच्छादनं उपलब्ध असतात. आच्छादनांच्या वापरामुळे तणांचं यशस्वी नियंत्रण होतं, बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची भरपूर बचत. आच्छादनांच्या वापरामुळे तणांचं बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची जमिनीतील आच्छादनांच्या वापरामुळे तणांचं यशस्वी नियंत्रण होतं. बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची भरपूर बचत होते. जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते आणि जमिनीचं तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. जमिनीचे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित राहण्यामुळे फळांची आणि अन्नधान्याची गुणवत्ता वाढते. आताच आपण उन्हाळी पिकांना आच्छादन ठरेल लाभदायक ही माहिती ऐकली. ही माहिती प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. आताच आपण हिवाळ्यात जनावरांची घ्यावयाची काळजी ही माहिती ऐकलीत.
1: माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 20 जून को हुगली पश्चिम बंगाल से प्रधानमंत्री किसान सम्मान निधि की 23वीं किश्त जारी करेंगे. इसके तहत 9 करोड़ 44 लाख से अधिक किसानों के खातों में 18,880 करोड़ रुपए से अधिक की सम्मान राशि सीधे हस्तांतरित की जाएगी. पीएम किसान की इस किश्त के साथ ही किसानों को हस्तांतरित कुल राशि 4,46,000 करोड़ रुपए से अधिक हो जाएगी, जो करोड़ों किसान परिवारों को आर्थिक संबल प्रदान कर रही है.
0: आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मंगला माळवेला निरोप द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार.

शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड चालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी, मर्यादित साठा, आजच घ्या.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचं महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि ए एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारा

0: यांचा भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. बँका, कर्ज पुनर्निर्धारण कंपन्या आणि कर्जदार यांच्यात मोठं संगनमत आहे, त्यामुळे कर्जवसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं 1,537 कोटींचं कर्ज दिलं होतं. ते थकीत राहिल्यानंतर कर्ज पुनर्निर्धारण कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 73.5 कोटी रुपये बँकेला मिळाले. या प्रकरणातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातील तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2,000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्याचप्रमाणे ही ॲल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या ॲल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्त्वाच्या ॲल्युमिनियम एक्स्ट्रुजन आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रामधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं प्रतिपादनही सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्राच्या सिंगल विंडो सुविधेचं उद्घाटन आज मुंबईत सिब्स इथल्या वाणिज्य आणि उद्योग तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांच्या हस्ते झालं. नवीन कस्टम सुविधा केंद्रामुळे प्रक्रिया सुलभ होतील, व्यवहाराचा वेळ कमी होईल आणि एकाच छताखाली अखंडपणे सेवा मिळतील. यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल आणि निर्यातदारांना विकास आणि स्पर्धाक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल असं त्यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. यामुळे विद्यार्थ्यांवरचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा ताण कमी होईल, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे. नीट UG फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTNA एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग

0: एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGC फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाउनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाउनलोड करण्याची गरज नसल्याचंही नसल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाउनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनानं आज 2023च्या विविध कृषी पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर केली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शरद धुरी, नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब देवरे, सोलापूर जिल्ह्यातले शिवानंद शिंगडगाव, सातारा जिल्ह्यातले गणपत पार्टे, जालना जिल्ह्यातले अभयकुमार काळुंके आणि वाशिम जिल्ह्यातले हेमंत देशमुख यांना जाहीर झाला आहे. तर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या दर्शना दामले, नाशिक जिल्ह्यातल्या भावना निकम, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रद्धा ढवण आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अरुंधती पाटील यांना मिळाला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. महाव्यवस्थापक स्तरावर पूर्ण करता येण्याजोग्या मागण्या या आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अमेरिकेनं पॅराग्वेवर 4-1 तर ऑस्ट्रेलियानं तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज दोन्ही संघ आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. आज सकाळी ग्वाडलझार स्टेडियमवर झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून मेक्सिको यावेळी राऊंड ऑफ 32 पात्र ठरणारा पहिला देश ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात कॅनडानं घरच्या मैदानावर झालेल्या ब गटातल्या लढतीत कतारवर 6-0 असा दणदणीत विजय नोंदवला. ब गटातच काल रात्री अमेरिकेतील लॉस एंजलिस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बोस्निया हर्जेगोविनाचा 4-1 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रूपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ये विविध भारती है, राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. चित्रलोक कार्यक्रम बस थोड़ी ही देर में.